ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम. सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोक्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजीकदम.

0: नमस्कार श्रोते हो, महिमा कुलस्वामिनीचा उदयोस्तू तुळजाभवानीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, खरं तर श्रीक्षेत्र तुळजापूर असं आहे की त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांपासून अनेक संत महंतांच्या चरणरजांचं पावित्र्य तुळजापूरच्या भूमीमध्ये भरलेलं आहे. अनेक राजे राजवाड्यांच्या आणि वीरागृहिणींच्या अदम्य ऊर्जेची स्मृती इथल्या भूमीच्या कणाकणात दाटलेली आहे. शाक्त, कापलिक, नाथ आणि दसनामी संन्यासी गोसावी या साधना संप्रदायांच्या प्रभाव खुणा इतिहासांच्या पानात आणि तुळजापुरात आज अस्तित्वात असलेल्या मठ मंदिरात क्षीण अवस्थेत जागे आहेत. असं जरी असलं तर पवित्र भारताच्या मानचित्रावर तुळजापूरचा बिंदू ठसठशीत आहे आणि याच पावित्र्याचं आणि ठसठशीत असणाऱ्या बिंदूचं म्हणजे अर्थात श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा अतिशय चांगला असा पर्वकाल सध्या सुरू आहे आणि या पर्वकालामध्ये आपण सर्वजण पुण्य अर्जित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि शब्दसुमनांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच भक्तीलहरी आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विष्णुदास असं म्हणतात, श्री जगदंबे अंबे रेणुके यावे लवलाही, निशिदीन स्तवितो पदकमला तव दर्शन मज देई, उत्पत्ती स्थिती लय कारण ही इच्छा तव माते, ब्रह्मा विष्णू शंकर मूर्ती वर्तती तव सत्ते, इच्छा मात्रे ब्रह्म गोळ हा नाचविसी आई, श्री जगदंबे अंबे रेणुके यावे लवलाही. अर्थात ज्या पद्धतीनं विष्णुदास म्हणतात की श्री तुळजाभवानी जी आहे ती उत्पत्ती स्थिती लय याची कारण असणारी आहे आणि ती इच्छा मात्रे हा जो आपला ब्रह्मांड आहे त्याचा गोळा फिरवणारी अशी ही श्री तुळजाभवानी साक्षात शक्ती आहे. अशा या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची इत्यंभूत माहिती जी आहे ती आपण घेत आहोत आणि त्यासाठी दररोजप्रमाणे आज आपल्या समवेत आहेत इथे तुळजापूरमधील पुराण साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर आणि त्यासोबत इतिहास आणि लोकपरंपरा जी आहेत त्याचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजीकदम जे स्थानिक पुजारी पण आहेत. तेव्हा आज आपण जाणून घेत आहोत ते तिसऱ्या माळेविषयी, म्हणजे अर्थात 13 ऑक्टोबर हा जो दिवस आहे मंगळवारचा दिवस आहे आणि या मंगळवारच्या दिवशी नेमकं श्री तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रामध्ये शारदीय नवरात्राच्या अनुषंगानं नेमके कुठले कुठले कुलाचार नित्य उपचार होतात ते जाणून घेऊयात. सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगू इच्छिता?
1: नमस्कार श्रोते हो, श्री भवानी देवे नमः. महामाया हरिश्चेषा तया सम्मोह्यते जगत, ज्ञानीनामपि चेतांसी देवी भगवती हि सा. कवचामधला हा एक श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्ञानी जे सगळे लोक आहेत किंवा प्रत्येक ज्ञानी प्राणी संसारातील नानाविध कर्म करत या महामायेच्या प्रभावीनं काय होतात तर या मायारूपी भोऱ्यामध्ये अडकलेले आहेत. परंतु आश्चर्य हेच आहे की माया ही जशी एक स्त्रीवाचक शब्द आहे, माया ही जशी शक्ती आहे तशी ही माया आपल्या प्रपंचात अडकवते, तर त्याच पद्धतीनं हेच मायेचं रूप ह्या मायेच्या वरती जी माया आहे जिला आदिशक्ती म्हणतो ती आदिशक्ती या मायेपासून आपल्याला परावृत्त पण करत असते आणि हे तिचे जे अनुष्ठान आहेत, तिचे जे व्रतवैकल्य आहेत हे त्या मायेपासून दूर होण्यासाठी किंवा मायेचं मूळ स्वरूप लक्षात घेऊन त्यापासून परावृत्त होण्यासाठी आपल्याला हे नवरात्ररूपी अनुष्ठान सांगितलेले आहेत. तर यामध्ये आपण सातत्यानं हे अनुष्ठान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण त्याविषयी विश्लेषण आपण थोडक्यात पुढे पाहूया. प्रथम आजचा जो दिवस आहे तो म्हणजे अश्विन शुक्ल तृतीया, वार मंगळवार, विशाखा नक्षत्र, प्रीतियोग, तैतिलकरण, संध्याकाळी गरजकरण अशा पद्धतीनं आहे. आज सप्तरात्र उत्सव आरंभ करता येतो. पंचांगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील सप्तरात्र उत्सव आहे, पंचरात्र उत्सव आहे, त्रिरात्र उत्सव आहे आणि एकरात्र उत्सव आहे. तर हे सगळे उत्सव वेगवेगळे नवरात्राचे एक एक दिवस पर्व काळ आहेत. त्याचं कारण काही अडचणींमुळं जर आपल्याला घट घालायला अडचण असेल तर ह्यापैकी सप्तरात्र उत्सव किंवा पंचरात्र किंवा त्रिरात्र किंवा एकरात्र उत्सवसुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीनं हे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे.
0: सर्वोत्तमाचार्य, आपण ज्या पद्धतीची ही माहिती सांगितलेली आहे ती निश्चितच खूप महत्त्वाची आहे, कारण श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या घरातलं अनुष्ठान असेल किंवा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जे अनुष्ठान होतं अगदी त्या पद्धतीचं सुद्धा अनुष्ठान आपल्या घरी करून तिची ऊर्जा आणि तिचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात। आता आपल्या समवेत श्री नागनाथ भाऊ भांजी आहेत। भाऊ, आपण काय सांगू इच्छिता की आपण तर दोन दिवसाचं पाहिलेलं आहे की शारदीय नवरात्रातली घटस्थापना, पहिली माळ, दुसरी माळ, तिसऱ्या माळेला पण तुळजाभवानीच्या देवीचा नित्य उपचार जो असतो तो कसा असतो ते एक सांगा पहिल्यांदा।
2: नित्योपचार म्हणजे दररोजच्या नित्योपचाराप्रमाणे तुळजाभवानी देवीजींचं सकाळी मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ पूजा होते। चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर देवीजींची अभिषेक पूजा होते। या अभिषेक पूजा म्हणजे मध्ये तुळजाभवानी देवीस भक्तांकडून जे केले जाणारे नवस म्हणजे अभिषेक, भोगी पूजा किंवा सिंहासन पूजा ही यावेळी घातली जाते। त्यानंतर 9 वाजता ही अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीजींना उंची साडी, वस्त्र वगैरे नेसून अलंकार, फुलहार वगैरे घातल्यानंतर संपूर्ण दिवसभर देवीजी या भक्तांना दर्शनकर्ती होतात आणि रात्री 7 वाजता पुन्हा देवीजींची अभिषेक पूजा चालू होते। ती अभिषेक पूजा संपल्यानंतर अंदाजे 9-9:30 दरम्यान तुळजाभवानी देवीजींचा छबिना निघतो नित्याप्रमाणे, म्हणजे नवरात्रातल्या 9 दिवसात, आणि तो छबिना संपल्यानंतर देऊळ हे बंद होते।
0: तर भाऊ, ज्या पद्धतीने आपण सांगत आहात की देवीची जी नित्योपचार पूजा असते शारदीय नवरात्र महोत्सवातील, जे वर्षभर 365 दिवस असते, अगदी त्या पद्धतीनं असतं। फक्त ललिता पंचमीपासून मात्र अलंकार महापूजा सुरू होतात, पण हा जो कालावधी आहे दर्शनाचा तो मात्र थोडासा जास्त असतो। म्हणजे कसा की चरणतीर्थ अगोदर समजा एक पहाटे 4-5 वाजता होत असेल तर ते चरणतीर्थ रात्री 1-2 वाजता होतं, कारण भक्तांना जास्त या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून। आणि हे जे साधारणतः छबिना जो असतो तो किती वाजता सुरू होतो आणि त्यासोबत अजून दुसरा कुठला विधी असतो?
2: छबिना अंदाजे दररोज रात्री देवीजींची अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीला साडी, चोळी, फुलहार वगैरे घातल्यानंतर हा छबिनेची सुरुवात होते आणि हा छबिना अंदाजे 9:30-10 वाजेपर्यंत संपतो।
0: अच्छा,
2: थोडस मागापुढे वेळ होते आणि मंदिर बंद झाल्यानंतर नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावरती भक्तांची रेलचेल असल्यामुळं सर्व भक्तांचं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे दर्शनाशिवाय कुठलाही भक्त गेला नाही पाहिजे आणि त्याचे जे कुलधर्म कुलाचार विधी वगैरे आहेत त्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी जे मंदिर उघडण्याचं जे प्रयोजन आहे ते अंदाजे रात्री 1 च्या दरम्यानच केलं जातं की फक्त 1-2 तास मंदिर फक्त बंद राहतं।
0: पहिल्या प्रहरामध्ये मंदिर
2: उघडलं जातं, चरणतीर्थ होतं आणि जास्तीत जास्त लोकांना देवीजींचं दर्शन कसं होईल हे पाहिलं जातं।
0: अच्छा, आणि इकडे छबिना सुरू असताना प्रक्षाळ पण सुरू असते, तर प्रक्षाळ हा काय प्रकार असतो? ते
2: प्रक्षाळ म्हणजे काय की जे देवीजींचा गर्भगृह आहे साफसफाई स्वच्छ करायचा असतो। हे जे मंदिर आत गर्भगृह धुण्याचा म्हणजे स्वच्छ करण्याचा जो प्रकार आहे याच्यामध्ये सुद्धा भक्तांना सामावून घेतलेलं आहे आणि भक्त काय करतात या नवरात्रातही आणि कधी इतर वेळेसही दररोजही की आपल्याकडे असलेली कळशी असेल, तांब्या असेल, घागर असेल, ज्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीनं गोमुखातील पाणी घेऊन येतात आणि महंत जे आहेत ते गर्भगृहामध्ये आतल्या बाजूला उभा राहून जे भक्तानं पाणी आणलेलं असतं, एक लाईननं भक्त येत असतात आणि ते आणलेलं पाणी जे आहे ते महंताच्या हातात देतात आणि महंत आतमधली जी बाजू जी आहे साफसफाई व स्वच्छता करून घेतात करतात आणि आलेला भक्त जो आहे त्या घागरीमधलं जे तीर्थ आहे ते घेऊन देवीला नमस्कार करून बाहेर येतात। या पूजेला प्रक्षाळ पूजा अशी म्हटली जातं आणि परंपरेनं हे आताही चालू आहे।
0: तर सर्वोत्तमाचार्य, आपल्याकडे परत एकदा येतो, कारण आपण तुळजाभवानीच्या मंदिरातला तर नित्य कुलाचार जो आहे तो सांगितलेला आहे, धार्मिक विधी काय चालतात ते सांगितलेलं आहे, जे आपल्या घरी भक्त आहेत आणि घरीच त्यांनी घटाची स्थापना केलेली आहे आणि दैनंदिन आराधना पण करत आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन नेमकेपणा कसा आणता येऊ शकतो जेणेकरून त्यांच्या जीवितांचं कल्याण होईल आणि त्यांना जे आवश्यक आहे त्या पण गोष्टी त्यांना आयुष्यामध्ये मिळू शकतील, थोडक्यात तुळजाभवानीचं सान्निध्य मिळू शकेल?
1: श्रोते हो, प्रत्यक्षात प्रतिपदे दिवशी घटस्थापना झाल्यानंतर सर्व ब्रह्मवृंदांना या ठिकाणी अनुष्ठानाची वर्णी दिलेली आहे। अनुष्ठानाचे जे प्रकार आहेत ते तुळजापुराच्या मंदिरामध्ये देवीचे सप्तशती पाठ, नवग्रहाचा जप, त्याचबरोबर रुद्र आवर्तन, सौंदर्यलहरी, देवी भागवत, मार्कंडेय पुराण, त्याचबरोबर तुळजा सहस्रनाम या सर्व ग्रंथांचे पारायण करण्यासाठी ब्राह्मणांना अनुष्ठानित केलं जातं. याचबरोबर जर हे सामूहिक अनुष्ठान जे माननीय कलेक्टर साहेबांच्या हस्ते, जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते याची वर्णी दिली जाते, त्याचा जो संकल्प आहे तो केवळ आणि केवळ सकल जनानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अभिवृद्ध्यर्थम, म्हणजे सगळ्या जनतेसाठी, विश्वकल्याणासाठी, जनकल्याणासाठी हा संकल्प करून या ठिकाणी ही वर्णी दिली जाते. परंतु हे जसं अनुष्ठान एक प्रकारे सामूहिकरित्या कल्याणासाठी आहे, तसंच नवरात्र महोत्सव हा एक पर्वकाळ आहे. म्हणजे जसं की कुंभ पर्वकाळ असतो, त्यावेळेला आपण या कुंभपर्वकाळामध्ये एखाद्या नदीचं स्नान करतो, तर ती नदी त्यावेळेस 12 महिने पण ती नदी वाहत असते, परंतु कुंभपर्वात जर स्नान केलं तर तिचं वैशिष्ट्य असतं. तसं नवरात्रामध्ये जर काही अनुष्ठान केली तर ती अनुष्ठानं निश्चितच जास्त फलद्रूप असतात. आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर जनकल्याणाचा आपण मनामध्ये संकल्प ठेवून किंवा परोपकाराचा संकल्प ठेवून आपण आपली अनुष्ठानं सुरू करू शकतो. त्यामध्ये मी काल सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त असेल, त्याच्यानंतर दुर्गा स्तोत्र असेल, त्याचबरोबर श्री भवानी देव्ये नमहा, श्री दुर्गा देव्ये नमहा असे नामजप असतील, त्याचबरोबर आपल्याला ज्या ग्रंथांचं पारायण शक्य आहे, आपल्याला जेवढी बैठक शक्य आहे, तशा पद्धतीनं आपण हे ग्रंथ, वेगवेगळे ग्रंथ वाचू शकतो. मुळातच आजच्या या सोशल मीडियामध्ये आपण देवावरती लिखाण असलेले कुठले तरी लेख वाचणं किंवा व्हिडिओ बघणं ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची ग्रंथ अवलोकन करणं. कारण ग्रंथांच्या अवलोकनामधून आपली भावभक्ती वाढते, आणि मोबाईलमधून जे काय बघतो आपण त्याच्यामधून आपली केवळ बहिर्मुक्ताच वाढते. म्हणूनसाठी आपण ग्रंथाकडे जर वळलो तर निश्चितच आपलं आत्मकल्याण कशात आहे हे या ग्रंथाच्या अवलोकनातून साध्य होतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मननात त्रायते इति मंत्रा, मंत्रांचा जप का करायचा, मंत्र का म्हणायचे, श्लोक का करायचे किंवा अनुष्ठान का करायचे, तर जे तारुण्य येतं त्याला मननात त्रायते इति मंत्रा, म्हणजे जे मनन करून मनन केल्याने तारुण्य येतं त्याला आपण मंत्र म्हणतो. तर तो मंत्र आपण जर सातत्यानं केला तर आपल्याला तारून जायचं, म्हणजे काय करायचं, तर इह भवसागरातून आपण पार होणार आहोत. म्हणजे हे जीवन आहे ना, ते आनंदमय सुखमय होण्यासाठी आपल्याला मंत्रांचं अनुष्ठान किंवा मंत्रांचा आधार असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि त्याचाच हा नवरात्र पर्वकाळ आहे.
0: आता आणखीन एक थोडीशी भीती असते सर्वसामान्य भक्तांच्या आणि भाविकांच्या मनामध्ये की कुठलाही मंत्रोपचार करत असताना किंवा काल तुम्ही घटस्थापना करत असताना संकल्प करा किंवा त्याचा एक विधी प्रकार सांगितलेला असतो, तर त्या बाबतीत जर तेवढं पुरेसं ज्ञान नसेल तर सर्वसामान्य भक्तांनी घरातल्या घरात कशा पद्धतीनं हा मंत्राचं पठण असेल किंवा हे कुठलंही जे अनुष्ठान असेल ते कशा पद्धतीनं करायला हवं?
1: मुळात संकल्प हा संस्कृत मधूनच म्हटला पाहिजे असं काही नाही. संकल्प हा आपल्या बोलीभाषेमध्ये भगवंतापर्यंत, देवी भगवतीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपण हातात पाणी घेऊन संकल्प सोडू शकतो, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा, ज्या मंत्रांची आपल्याला गुरुदीक्षा झालेली आहे, कुणाकडून तरी आपण गुरुमुखी घेतलेली आहे, तर त्या मंत्रांचं सातत्यानं अनुष्ठान जप करणं हे उत्तम. आणि जर आपल्याला ते शक्य नसेल, तसं झालं नसेल, तर ते मिळवण्याचा प्रयत्न करूनही आपण करू शकतो. त्या उपरही बघितलं तर आपल्याला प्राकृतमध्ये अनेक संतांची रचना या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसे दुर्गा स्तोत्र जे आहे, नगरात प्रवेशले पंडुनंदन ते देखील दुर्गास्थानं, त्याची सुरुवात आहे असं जे दुर्गास्तोत्र आहे ते सुद्धा आपण पठण करू शकतो. कारण अशा वेगवेगळ्या स्तोत्रांच्या माध्यमातून आपली ऊर्जा वाढवण्याचं हे नवरात्र माध्यम आहे.
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी अतिशय सुव्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेलं आहे की खरं तर आपण न भीती बाळगता मनातला भाव चांगला ठेवून जर आपल्याला ते करता येऊ शकत असेल ते खूप चांगली गोष्ट आहे. नाही, नेमका भाव कसा असला पाहिजे आणि भावाशी एकात्मता जी आहे आपली ती कशी असली पाहिजे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणारच आहोत. पण भाऊ आहेत भाऊ, आता तुळजाभवानीच्या दर्शनाचा जर विचार केला समजा, तर रांगेमध्ये अनेक म्हणजे कालानुरूप बदल केलेले दिसून येतात. आता सध्या घाटशीळ मार्गे भक्तांच्या दर्शनाचा विषय आहे, तर तो एक थोडासा सांगाव जेणेकरून जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांना ते लक्षात येऊ शकेल.
2: तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिरामध्ये येऊन त्याचं दर्शन, त्याच्या विधी ज्या आहे त्या सुखकारक आणि विनाशायास व्हाव्यात याच्यासाठी मंदिर प्रशासनानं वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. तर तुळजापूर शहरामध्ये आलेल्या भाविकांना तुळजाभवानी मंदिरामध्ये जाण्यासाठी जे घाटशील रोडची कार पार्किंग आहे किंवा वाहनतळ आपण ज्याला म्हणू, या वाहनतळामधून बघताना मंदिरामध्ये जाता येतं व तिथे गेल्यानंतर जे दर्शन मंडप आहे त्या दर्शन मंडपामध्ये प्रवेश होतो व त्या दर्शन मंडपातून भवानीच्या वेगवेगळे प्रकारचे जे आता तुम्हाला दर्शन कुठलं घ्यायचं आहे, मुख दर्शन आहे, धर्मदर्शन आहे, अभिषेक पूजा आहे, साडीचोळीची जी पूजा करण्याचे जे प्रकार आहेत, असे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपापल्या उपलब्ध वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला त्या लाईनमध्ये जाऊन तुझा भवानी देवीजींचं दर्शन होतं।
0: तर हे दर्शनाचं ह्याच्यासाठी सांगितलं की ऐकणारा जो श्रोता वर्ग आहे जो तुळजापूरमध्ये येतो आहे, साहजिकच आहे की आपण पहिल्या भागापासून सांगत आहोत की दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय न करता आपल्यासोबत पाणी ठेवावं आणि त्या पद्धतीनं दर्शनाला यावं। कदाचित आपण तातडीनं येऊन लगेचच निघून जाण्याचा विषय पण असू शकतो, तर आपल्याला दर्शन रांगेची सुद्धा व्यवस्था माहीत असायला हवी आणि तुळजापूरच्या चारही दिशाला पार्किंगची व्यवस्था आहे त्याप्रमाणे पण आपण समजून घ्यायला हवं, जे तुळजापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, नगरपालिका प्रशासन या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला त्या सूचना मिळून जातील। तर हे सर्वोत्तमाचार्य आपण याच्यामध्ये आणखीन काय सांगू इच्छिता का की हे दर्शनाची व्यवस्था आणि ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ती?
1: श्रोते हो, नवरात्र महोत्सव हा जगदंबेचा उत्सव आहे, परंतु यामध्ये जर बघितलं तर आपली संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था सुद्धा उतरलेली असते, म्हणजे प्रशासन सुद्धा या नवरात्र महोत्सवामध्ये सहभाग घेतं। त्याचं एकमेव कारण हे जनतेची सुरक्षा आणि जनतेची सोय हे या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं ध्येय असतं। परंतु काल एक दुर्दैवी प्रकार जो सोलापूर धुळे महामार्गावर घडला, त्यामध्ये एका अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर आहे। तर दुर्दैव असं आहे की तुळजापूर यात्रेला जाऊन त्यांचा जीव गेला अशा पद्धतीनं कुठंतरी एक अपप्रचार होतो। तर मला अशी विनंती करायची आहे, जेवढे भाविक भक्त आजपासून चालत येत आहेत, बरेच भाविक भक्त गाडीवर येतात, बरेच भाविक भक्त गाड्या कडेला लावून सुरक्षेचा दृष्टिकोन चुकीचा ठेवून आपला स्वतःचा जीव धोक्यात घालतात, तर अशा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की प्रत्येक भाविकांनी आपली सुरक्षा प्रथम स्थानावर ठेवून या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्यक्षामध्ये या देवी दर्शनाचा उत्तम असा लाभ घ्यावा।
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी सुद्धा त्याला एक जोड दिलेली आहे। निश्चितच कालची 2 दिवसापूर्वीची गर्दी ही प्रचंड होती, ज्योत घेऊन जाणारे अनेक युवक होते, अनेक शारदीय नवरात्र मंडळ होते, त्यामुळे तो युवकांचा जोश जो होता, त्यांचा जो उत्साह होता, तो सुद्धा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर काही गोष्टीसाठी कारणीभूत ठरतो, त्यानुसार आपण थोडासा विचार करावा हा एक भाग सांगण्याच्या पाठीमागला होता। मी परत एकदा भाऊंकडे येतो। भाऊ, आपण नेहमी तुळजापूरमध्ये आलो किंवा श्री तुळजा भवानीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव निघालं, तुळजापूर मंदिराच्या परिसरामध्ये आपण चक्कर मारली की आपल्याला तुळजापूर मंदिरामध्ये जर आपण प्रदक्षिणा मारली किंवा तुळजापूरच्या मंदिरामध्ये दर्शनाकडे गर्भगृहाकडे जात असताना पायऱ्या उतरत असताना आपण जर पाहिलं तर आपल्या कानावर आवाज सातत्यानं पडतो, तो म्हणजे संभळाचा। आणि संभळाचा आवाज पडला म्हटलं की त्याच्या पाठोपाठ येतो गोंधळ। तर संभळ आणि गोंधळ याचा जर समजा एकत्रित आपण विचार करायचा म्हणलं तर तुळजा भवानीच्या मुख्य धार्मिक विधीकडे सुद्धा पाहिला जातो गोंधळाला म्हणून। तर हा गोंधळ नेमका तुळजाभवानीचा कसा असतो ते एक सांगा।
2: मी श्री देवी भक्तांना सांगू इच्छितो की तुळजा भवानी देवीजींचे 22 ते 25 प्रकारचे वेगवेगळे विधी आहेत, जे तुळजा भवानी भक्तांकडून मंदिरामध्ये येऊन कुलधर्म कुलाचार याप्रमाणे हे विधी केले जातात। याच विधीपैकी एक विधी म्हणजे गोंधळ। आता वास्तविक पाहता गोंधळ हा जो शब्द आहे हा अपभ्रंश झालेला आहे, कारण मूळ शब्द जो आहे आणि त्याचा अर्थ आहे तो असा आहे की सर्व भक्त एकत्र बसून, मग ते गोंधळ आपल्या घरामध्ये असेल तर घरातले लोक किंवा पाहुणे रावळे, त्यानंतर बाहेर मंदिरामध्ये असेल तर आपले आप्तिष्ठ वगैरे जे काय आहेत ते, किंवा जे गोंधळ करणारे आहेत ज्या भक्तांचा गोंधळ आहे ते लोक, म्हणजे हा विधी जो आहे तो 1-2 व्यक्तीशिवाय 1 भक्तांचा जो समूह आहे या समूहाच्या माध्यमातून गोंधळ पूजा जी आहे ती केली जाते। मग पूर्वी या विधीला गणदल असे नाव होते। गणदल, गण म्हणजे लोक किंवा समूह, आणि जे दल आहे ते लोक एकत्र येऊन जी पूजा केली जाते त्याला गणदल। तर पुढं चालून या गणदलाचा अपभ्रंश झाला आणि ते बोलल्यामध्ये गोंधळ या पद्धतीनं चालू झालं आणि हे चुकीचाच शब्द पुढं पुढं पुढं वापरला गेला आणि मूळ शब्द जो आहे गणदल तो बाजूला गेला. मग हा गोंधळ शब्दच प्रचलित झाला आणि हा शेकडो वर्षापासून जो प्रचलित झालेला गोंधळ शब्द आहे तोच आजही चालू आहे. वास्तविक पाहता आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये उतरतो तर हे जे संबळ वाजवून देवीची पूजा करण्याचा जो मान आहे किंवा अधिकार आहे ते तुळजापूर शहरातील गोंधळी लोकांना आहे आणि याच गोंधळी लोकांचे जे पूर्वज होते या पूर्वजांनी, कारण वास्तविक पाहता संबळ हे रणवाद्य आहे, याच गोंधळी लोकांच्या पूर्वजांनी रणामध्ये सुद्धा गोंधळ वाजवलेला आहे, म्हणजे गोंधळ घातलेला आहे किंवा संबळ वाजवलेला आहे आणि याच म्हणजे या पूर्वजांचे जे वंशज जे आहेत ते तुळजापूर शहरामध्ये तुळजाभवानी देवीजीचा संबळ वाजून गोंधळ घालण्याचे काम आणि कर्तव्य करतात. म्हणजे कसं असतं गोंधळ कसा घातला जातो की जे तुळजापूर भवानी मंदिरामध्ये जो गोंधळी ओटा आहे

0: त्या ओट्यावरती संबळ वाजवले जातात, तुंतुणं वाजवलं जातं, मंजिरी वाजवली जाते आणि समोर ऊसाचं किंवा ज्वारीचे जे ताट असतात याचा एक छोटासा मंडप केला जातो. पूजेचे साहित्य पूर्ण मांडलं जातं. कलश असतो, नारळ असतो, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का व इतर पूजेचे साहित्य असतं. गोंधळी जे आहेत ते संबळ वाजवतात, देवीचे पद म्हणतात आणि देवीचे पद म्हणून ज्यांचा गोंधळ आहे, जे भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये स्थैर्य, आनंद, सुख नांदावा यासाठी देवीला आळवणी विनवणी करतात व अंदाजे 15-20 मिनिट किंवा अर्ध्या तासाच्या दरम्यान तो गोंधळ पूर्ण होतो आणि त्या पद्धतीनं पुन्हा तो गोंधळ संपल्यानंतर त्या भक्तांचं जे ओझं ओतरणं असतं त्या पद्धतीनं ते विधी त्या गोंधळांकडून केले जातात व तशा पद्धतीनं हा गोंधळ नावाचा विधी संपन्न होतो. आपण इतिहासामध्ये एक गोष्ट पाहूया की ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी लोकांना देश स्वातंत्र्यासाठी एकत्र करण्यासाठी हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू केला, तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी असाच प्रयोग केला आणि जे सरदार लोक मुस्लिम राजांच्या सेवेमध्ये होते या लोकांना एकत्र आणण्यासाठी बहादूरगडावरती गोंधळाचं प्रायोजन केलं. या सर्व मराठाचे सरदार आहेत आणि परंतु मुस्लिम राजांच्या सेवेमध्ये आहेत, या सर्वांना निमंत्रित केलं, आमंत्रित केलं आणि तो गोंधळ घातला आणि त्या ठिकाणी गोंधळ घातल्यानंतर जो गोंधळाचा प्रकार होता त्यावेळी सर्व सरदारांना स्वराज्याचं जे आहे ते महत्व छत्रपती संभाजी महाराजांनी पटवून सांगितलं आणि त्यावेळी कितीतरी जे मराठा सरदार आहेत ते स्वराज्याशी मिळाले. म्हणजे या गोंधळाचा छत्रपती संभाजी महाराजांनी आपले जे मावळे आहेत किंवा जे सरदार आहेत जे बाजूला गेलेले आहेत त्यांना एकत्र करण्यासाठी या गोंधळाचा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे गणदल तेच आजचा गोंधळ, अशा पद्धतीनं ही गोंधळाचा इतिहास आहे.
1: तर भाऊ, आपण गोंधळाचा इतिहास तर सांगितला पण भाऊ त्याच्यासोबत आणखीन एक असा विषय येतो की तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये तशा अर्थानं जर पाहायला गेलं तर वर्षभर गोंधळाची प्रक्रिया असते. 365 दिवस भक्त येतात तुळजापूरच्या मंदिरामध्ये. गोंधळी कट्टा पण आहे की ज्या ठिकाणी गोंधळी बसलेले असतात आणि संभळ असतं, संभळाचा आवाज येत असतो, त्यांनी ते कवणं म्हणत असतात आणि समोर भाविक भक्त बसलेले असतात आणि ते गोंधळ करत असतात. पण त्यासोबत आणखीन एक असा विषय आहे की मग हा 300 वर्षभर चालणारा गोंधळाचा भाग शारदीय नवरात्र असेल, शाकंभरी नवरात्र असेल, त्यावेळेस देवीच्या समोर असणारा गोंधळ आणि त्यासोबत मग जो घरगुती गोंधळ करतात म्हणजे कुठल्याही शुभकार्याच्या अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये जागरण गोंधळ घालण्याची हे विधी असतो, तर ते नेमकं याला कसं तुम्ही जोडून सांगू इच्छिता ते?
0: मी आता बोलताना सांगितलंय की गोंधळ जो आहे तो तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही केला जातो, जे गोंधळी संबळ वाजवून करतात आणि गोंधळ हा शुभ कार्यामध्ये, लग्नामध्ये किंवा एखाद्या भक्ताला जर आपलं दैवी कार्य करायचं असेल अशा वेळी सुद्धा जागरण गोंधळ हे केलं जातं आणि त्यावेळेस सुद्धा गोंधळी लोकांना सुपारी देऊन कवन म्हणण्यासाठी किंवा पद म्हणण्यासाठी पाचारण केलं जातं. ते गोंधळी लोक येतात, संबळ वाजून ज्याप्रमाणे तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये गोंधळ घातला जातो तसाच गोंधळ भक्ताच्या घरीही घातला जातो. त्यावेळीही भक्तांकडून मित्रमंडळी, पैपाहुणे या सगळ्यांना बोलवलं केलं जातं व त्या भक्ताच्या यथाशक्ती काही वेळी जेवणाचा किंवा काही अल्पोपहाराचा मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीनं पाहुणचार करून हा गोंधळ जो आहे तो घातला जातो व देवीचे जे कवन वगैरे आहेत, जी गीतं आहेत, पदं आहेत ती म्हटली जातात व हा गोंधळ संपन्न होतो.
1: तर मी सर्वोत्तमाचार्य आपल्याकडे येतो शेवटी, कारण हा गोंधळाचा विषयच निघालेला आहे. तर आपण अनेक भक्ती संप्रदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रथा परंपरा पाहतो ज्या की संगीताशी वाद्याशी निगडीत असतात. तर गोंधळ आणि इतर ठिकाणच्या ज्या परंपरा आहेत, म्हणजे जसं आपण कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये गेलो तर त्या ठिकाणी गायन, भक्तिगायन आणि सितारवादन अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये विणावादन, रुद्रविणावादन येतं. आपण पुरातन काळापासून सुद्धा पाहत आलेलो आहोत की संगीत आणि वाद्याचा जो संबंध आहे तो भक्तीशी खूप जवळून जुडलेला दिसून येतो, तर आपण याला कसं तुम्ही विस्तृत सांगू शकाल ते सांग.
2: श्रोते हो, मुळात भाऊंनी गोंधळ या प्रक्रियेबद्दल खूप विस्ताराने सांगितलेलं आहे. त्यामध्ये आता प्रचलित शब्दाचा जर विचार केला तर असं सुद्धा म्हणू शकतो की गोंधळ पूजा करणं म्हणजे मनातला गोंधळ दूर करण्यासाठी सुद्धा ही गोंधळ पूजा घातली जाते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. दुसरी भक्ती परंपरा जी आहे ती भक्ती परंपरा केवळ कुठंतरी संस्कृत श्लोकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये पुराणांमध्येच अडकली असं नाही, तर त्या ग्रंथांचा पुराणांचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी अनेक अशी देवीची स्तुतिसुम्न निर्माण केलेली कवनं आहेत आणि ती कवनं त्या ठिकाणी या गोंधळाच्या पूजेच्या वेळी म्हटली जातात. त्यामध्ये त्रिभुवन का राजा मेरी मा तुळजा हो मा तुळजा अशा पद्धतीचं एक हिंदी पद आहे देवीजींच्या वरती रचलेलं, म्हणजे प्रत्यक्षात त्रिभुवनांचा राजा कोण असेल तर माझी तुळजा भवानी आहे असं भक्त म्हणतात. अशा पद्धतीची तिची स्तुतीपर कवनं या गोंधळाच्या गीतामध्ये म्हटली जातात. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की गोंधळाच्या रूपानं आई जगदंबा ही विश्वव्यापिनी शक्ती जगाच्या चराचरामध्ये तिथं व्यापून उरते किंवा त्या ठिकाणी त्या भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते असा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात येतो. कारण तुळजाभवानी तुळजापूरला असेल परंतु कर्नाटकाच्या कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये किंवा आंध्र प्रदेशात किंवा अजून भारताच्या कुठल्याही भागामध्ये जर हे गोंधळी लोक गेले तर तिथं ह्या कृषीप्रधान पद्धतीनं जो चौक मांडला जातो आणि त्या ठिकाणावरती देवीजींचं कलशामध्ये आवाहन करून देवीजींची ही सगळी स्तुतीसुमनं त्या ठिकाणी गायली जातात आणि त्या भक्ताला तो आशीर्वाद मिळतो, त्याचं कारण काय तर केवळ आणि केवळ ही विश्वशक्ती तिचं आवाहन या गोंधळाच्या रूपानं केलं जातं. दुसरा महत्त्वाचा भाग हा कुलाचाराशी जोडलेला आहे. कारण घरामध्ये लग्न मुंज वास्तुशांती असे हे तीन महत्त्वाचे जर प्रकार आहेत तर यामध्ये जर बघितलं तर हे सगळे आपल्या जीवनातले एक महापर्व आहेत. म्हणजे मुलाची मुंज असेल, लग्न असेल किंवा आपल्या घर एखादं मोठं घर निर्माण करणं असेल, तर यावेळेला देवीजींची एक सान्निध्य भक्ती प्राप्त व्हावी म्हणूनसाठी घरामध्ये हा गोंधळ पूजेचा कार्यक्रम केला जातो.
1: श्रोतेहो, श्री सर्वोत्तमाचार्य यांनी खरं तर ह्या गोंधळाला एक आध्यात्मिक अशी अनुभूती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण घरामध्ये सुद्धा आपल्या जे काही आपले मंगल कार्य असतात त्यावेळी सुद्धा आपण गोंधळाचा धार्मिक विधी का करतो. आणि खरंच खूप चांगली माहिती आपल्याला या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे. तेव्हा आज खरं तर आपली ही तिसरी माळ म्हणजे शारदीय नवरात्र महोत्सवातील तिसऱ्या दिवशीचं जे महत्त्व आहे ते आपण समजून घेतलेलं आहे एकूणच. तर यासाठी आपण श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर जे पुराण साहित्याचे आणि तुळजापूरमध्ये ज्या परंपरा चालत असतात धार्मिक अंगाने त्याचे अभ्यासक आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी पण असतात, आणि तसेच श्री नागनाथ भाऊ भांजी कदम आहेत जे लोकपरंपरा आणि ऐतिहासिक संदर्भाचे जे आपल्याला गोंधळाच्या माध्यमातून सुद्धा लक्षात आलेलं आहे. आपल्या दोघांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आजच्या तिसऱ्या माळेसाठी सुद्धा वेळ काढला. आणि परत एकदा आपण श्रोतेव भेटणार आहोत उद्याच्या चौथ्या माळेची माहिती घेऊन अशाच पद्धतीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या या विशेष अशा कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार. जय भवानी.

0: बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. गाणं आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सावनी रवींद्र ऑफिशियल युट्यूब चॅनलला. बोला अंबाबाईचा.
1: आणि तुम्हा सगळ्यांसाठी चॅलेंज आहे, अंबाबाईचा उदो उदो जर तुम्हाला हे गाणं आवडलं असेल, त्याची हुक स्टेप जर तुम्हाला आवडली असेल, लवकरात लवकर आपल्या सहकलाकाराला घेऊन ती हुक स्टेप करा, आम्हाला टॅग करा, कोलॅब करा आणि मिळवा आकर्षक बक्षीस. गणपती बाप्पा.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र

0: महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरना, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषय आपण हाताळत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषय आपल्याला सांगण्याची वेळ आलेली आहे. तो विषय आहे अर्थात आपल्या जिव्हाळ्याचा जरी तो विषय नसेल किंवा आपल्याला निसर्गदत्त तो प्राप्त झालेला असेल तरीसुद्धा आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण तो विषय आहे, तो म्हणजे गवत. मंडळी, वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहते. मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवतं, इतर लहान वनस्पती ह्या उगवत असतात. पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते. कोरड्या रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊन पावसापासून संरक्षण मिळते. पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या माऱ्याने ती धुपत जाते. तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी आपणास गवताचा चांगला उपयोग करून घेता येईल. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदी काठाने गवते खूप उंच आणि दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराई इथे उंच गवताचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते. बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षायी गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यात काही गवतांची भराभर वाढ होत असते तर त्यावेळी काही जाती ह्या सुप्त अवस्थेत गेलेल्या असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात. त्यांची तंतुमयमुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेले असतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वनवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगलं तोंड देत असतात. काही तृणजाती सावली चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात. परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. सावलीत ती मरून जाऊ शकतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनी पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर तर काही चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर येत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर दुसरी काही विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरची हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच आहे. त्या जातीचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, लागवडीविषयी गरजा याविषयी अधिक संशोधन आणि प्रयोग करणे विद्यापीठांना सुद्धा गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हे गवत करत असतात. परंतु याशिवाय अनेक उपयोग आहेत. आपल्याकडे आपण बघतो आहोत गुरेढोरे हे पाळीव प्राणी

0: मुख्यतः गवतावरच जगत असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप आणि मांस मिळत असते. कातळे आणि लोकर सुद्धा मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. गेली काही दशके सोडली तर सर्वच शेती बैलांच्या मदतीने केली जात होती. लोकांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी बैल आणि घोडे वापरले जातात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावरच अवलंबून असतात. काही गवतांपासून धागे मिळतात. त्यांच्यापासून दोर, दोरखंडे तयार केली जाऊ शकतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लागणाऱ्या पिकांमध्ये तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाते आहे. त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे की शेतकऱ्यांना शेती कामांसाठी आपल्याला बैलांचाच वापर करणं अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या पशूंची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागते. हिरवा चारा वैरणीसाठी मागणी आणि पुरवठा यात प्रचंड अशी तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट, पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा आणि निकस आहार मिळतो. त्यापासून त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असतो. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्याचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात. त्याची चांगली निगा राखली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकंच दूध देत असतात किंवा त्यांच्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ दिसून येते. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य आणि ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवत येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं खूप गरजेचं आहे. ही कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती आणि अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेत जमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते तसेच शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्या पाहिजे. चाऱ्याचे उत्पादन वाढले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं गवत या विषयाकडे खूप गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं खूप गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असे मिश्रण असते. नदीकाठी, टेकडीवर, कालवे आणि पाटांच्या कडेने पडीक आणि खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येऊ शकतात. तर भविष्यकालीन शेतीचा जर आपण विचार केला आणि आपल्या पशुपालनाचा विचार केला किंवा इतर सेंद्रिय पदार्थ निर्मिती असेल याच्यामध्ये आपण कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा इतर अनेक ज्या बाबी आहेत ज्या आपल्या पशुपालनाशी आणि शेतीशी संबंधित आहेत अशा सर्वांसाठी हे गवत खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सृष्टीतील हा जो मुबलक साठा आपल्याला ईश्वरानं उत्पन्न करून दिलेला आहे, आपल्यासाठी आपल्याला मोफत दिलेला आहे, त्याचं काही अंशी संगोपन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांची सुद्धा आहे आणि नागरिकांची सुद्धा आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा भाग पहिला। लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम।

0: श्रोतेहो, माणसानं जेव्हा एका दिव्य शक्तीला मानलं की त्यातून देव ही संकल्पना निर्माण होते आणि देव म्हटलं की समर्पणाची भावना आली. या समर्पण भावनेतून देवपूजा ही संकल्पना रूढ झाली. म्हणून देवपूजा म्हणजे एखाद्या देवतेला श्रद्धायुक्त अंतकरणानं विधियुक्त केलेलं उपचार समर्पण असं म्हणता येईल.
1: श्रोतेहो, खरं तर पूजा हा शब्द एवढा प्राचीन आहे की आर्याच्या आगमनापूर्वीच या ठिकाणचे लोक पूजा करत होते. त्यामुळे पूजा ही द्रविड संस्कृतीनं आर्य संस्कृतीला दिलेली देणगी आहे. कारण आर्यांना यजन माहीत होतं, पूजन नाही. त्यामुळे ऋग्वेदात कुठेही पूजा हा शब्द सापडत नाही. सारांश, पूजा शब्दच मुळात द्रविड असून पू म्हणजे फूल तर जेया म्हणजे पुष्पकर्म होय. म्हणून पूजा म्हणजे फुलांनी देवधर्माचं कृत्य संपन्न करणं होय.
0: प्रत्येक मानवामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान असतं त्याच्या निरसनासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान ही साधनं आहेत. त्यापैकी उपासनेच्या जोरावर तो आपल्या इष्ट देवतेच्या जवळ पोहोचतो. उपासनेतही सकाम आणि निष्काम असे भेद असून सकाम पूजेमध्ये हेतू ठेवून कामनेची उपासना केलेली असते, तर केवळ मोक्ष प्राप्तीसाठी केलेली उपासना ही निष्काम उपासना असते. उपासनेसाठी पूजा, नामजप आणि ध्यान हे तीन प्रकार असून त्यातील मूर्तीपूजा हे बाह्य साधन आहे, तर श्रद्धा हे अंतरंगातील साधन आहे. म्हणून उपासनेसाठी मनाची स्वच्छता ही महत्वाची असते.
1: माणूस जन्माला आल्याबरोबर त्याच्यावर महामाया नावाच्या शक्तीचाही असर पडत असल्याने तो दिवसेंदिवस मोहाच्या बळी पडतो. मोहामुळे दुःख होते आणि मग त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा सुरू होतो. त्यातूनच प्रसंगानुसार देवांची संख्या वाढायला सुरुवात होते. गरजेनुसार माणसानं देवाचंही वर्गीकरण केलेलं आपणास दिसून येतं. उदाहरणार्थ धनाची देवता ती लक्ष्मी. या प्रमाणात देवतांची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी आपण फक्त लक्ष्मीच्याच रूपाचा आढावा घेतला तर सर्वच देवांनी आपलं रूप लक्ष्मीमध्ये रूपांतरित केलं असून त्यानुसार लक्ष्मीची 8 रूपं सांगितली आहेत. त्यात धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय आणि राजलक्ष्मी यांचा समावेश असून लक्ष्मीचे बल आणि उन्नत हे 2 भावात्मक पुत्र सांगितले आहेत. लक्ष्मीमुळे त्याला बल प्राप्त होतं आणि त्याच्या गैरवापरानं तो उन्मत होतो. म्हणून माणसानं निष्काम पूजा करावी, कारण शेवटी दैवी शक्ती ही एकच आहे. पूजेविषयी आपलं मन कसं असावं याबाबत असं सांगितलं आहे की तंत्र पूजा नाम देवतो देव दर्शन द्रव्य त्यागात्मकत्वाद याग एवम.
0: श्रोतेहो, माणसानं आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प अशी षोडशोपचार पद्धतीनं पूजा करावी. पूजेसाठी एका घरात शक्यतो एकच देवी प्रतिमा असावी असं अपेक्षित आहे. श्री तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजेतही अशीच पद्धती वापरात असलेली आपणास दिसून येते. श्री तुळजाभवानीची दररोज दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते. यापैकी पहाटेचं चरणतीर्थ आणि रात्रीची प्रक्षालन पूजा, ज्याला प्रक्षाळ पूजा म्हणतात, या दोन्ही उपपूजा असून दुपारी आणि सायंकाळी पंचामृताचा अभिषेक करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्याला महापूजा असं म्हटलं जातं. श्री तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजे

मंदिरात प्रवेश करून भवानी शंकरासमोरील घाटीच्या मंडपात मनोभावे उभे राहतात. याच वेळी सेवेकराच्या वतीनं पानेरी मठाचे महंत तुकोजी बुवांना मंदिर उघडण्याची वर्दी दिली जाते. तुकोजी बुवांचा मठ छत्रपती शिवाजी दरवाज्याच्या जवळच असल्यानं ते स्नानार्जन करून घाटी गाभाऱ्यात येतात. मुख्य मंदिराची चावी त्यांच्याकडेच असते. या चावीनं ते घाटी वाजवल्यानंतर भवानी शंकराचं दर्शन घेऊन चांदीच्या किंवा कडी दरवाजाच्या झरोक्यातून श्री तुळजा भवानीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्य दरवाजा उघडतात. यावेळी सेवेकरी आणि भक्तगण मुख्य मंदिरात प्रवेश करतात. चांदीचा दरवाजा उघडण्या अगोदर सर्व भक्तगण देवीजींना जागृत करण्यासाठी चरणतीर्थाचं गीत

0: यशोदेव, यानंतर महंत तुकोजीबुवा तुळजाभवानी देवीचं मुख कमल ओल्या कपड्यानं पुसून घेतात. त्यानंतर चरण धुवून ते एका चरणतीर्थ गुंडीत जमा करतात. श्री तुळजाभवानी ही जगाची माता असली किंवा तिला सोन्या चांदीनं मढवलं तरी तिला पहिल्या नैवेद्याचा मान हा भाजी भाकरीचा असतो. कारण देवीची पहिली पसंती ही गरिबाच्या भाजी भाकरीलाच आहे. तो उपरकर नावाच्या भक्ताचा मान आहे. पूर्वापार पद्धतीनं हा नैवेद्य भाजी आणि भाकरीचाच होता. परंतु आजही नैवेद्याचा मानकरी हा उपरकरच असला तरी अलीकडे भाजी भाकरी ऐवजी चपाती, भात, वरण, चटणी, भाजी, कोशिंबीर याप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. त्यासोबत त्यांनी आणलेलं जल आणि पाण्याचा विडा श्री तुळजाभवानीला दाखवून आरती ओवाळतात. विडा दिल्यानंतर आईची प्रार्थना करतात की
1: विडा घ्या अंबाबाई आम्हा अनाथांचे आई, लीन भक्त इच्छितासे शेष प्रसाद देई, वासना त्या ठेवी पूजियेले पूज फळ, भावार्थ कापूर लावियेला प्रेमळ, शांती नागवेली पान आणि भाळी, अहंकार जाळुनिया सुना लाविला भाळी, दया शांती विडा लवंगा आणि येला निर्मळ, बोध आत्मसुखाचा हेची जाणावा निर्मळ, विडा करी सुरंग मातोश्री अंबाबाई, विडा घ्या अंबाबाई विडा.

0: या अंबाबाई। उपरकरांच्या नैवेद्यानंतर करवीर छत्रपती कोल्हापूरकरांचा दूधखिरीचा नैवेद्य दिला जातो। यानंतर जलपान आणि पानाचा बिडा झाल्यानंतर आरती ओवाळतात। त्यानंतर आलेल्या भक्तांना कुंकू लावणं, त्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करणं आणि चरण तीर्थाचं वाटप झाल्यानंतर देवीचा पुजारी मुख्य गाभाऱ्यात येतो। देवीची अलंकारासह जबाबदारी पुजाऱ्यावर सोपून बुवा बाहेर पडतात। मंदिरातून बाहेर पडल्यावर ते आपल्या मठात जाऊन मठातील अन्नपूर्णा देवीची पूजा करतात।
1: श्रोते हो, सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता अभिषेकाची वेळ असते। त्यावेळेस हवालदार आणि सेवेकरी मोठ्याने घंटा वाजवतात। यावेळी पवेकर शिखराचं दर्शन घेऊन शिवाजी दरवाजातून भारती बुवाच्या मठात सारीपाठ खेळणाऱ्या देवीला उद्देशून आई हो लवकर या म्हणून जोराची हाक मारतो। कारण देवी रोज संध्याकाळी भारती बुवाच्या मठात त्यांच्याशी सारीपाठ खेळण्यास जातात अशा प्रकारची आख्यायिका आहे। रात्रभर सारीपाठ खेळल्यामुळे सकाळी देवीला स्नान घालण्यास येणाऱ्या भक्तांना उशीर होऊ नये आणि देवी तसेच खेळात मग्न राहील म्हणून देवीला हाक मारण्याची प्रथा न जाणो कधीपासून चालू आहे ती आज तागायत पाळली जाते।
0: हाक मारल्यानंतर गोंधळी संबळ वाजवण्यास सुरुवात करतात। याच वेळी पुजारी सोवळं नेसून मंदिरात येतो। सोबत महंत, सेवाधारी, पवेकर, हवालदार, चोपदार, सुरक्षा रक्षक असतात। त्यानंतर दुसरे एक महंत चिलोजी बुवा पुजाऱ्याकडून श्रीच्या अंगावरील सर्व अलंकार काढून ते हवालदार आणि सुरक्षा रक्षकांना घेऊन खजिन्यात नेऊन ठेवतात। त्यानंतर पुजारी आणि महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते देवीला पाण्याने स्नान घालून मूर्ती आणि सिंहासन स्वच्छ करून घेतात। ही स्वच्छता देवीच्या अभिषेकाचं दूध दही प्रसाद म्हणून घेता यावं याकरता सिंहासनाला असलेलं गोमुख कपडा लावून बंद करतात। त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संस्थानचं दही आणि पंचामृत घातल्यानंतर इतर भाविकांचे अभिषेक सुरू होतात।
1: श्रोतेहो, करवीर संस्थानच्या मुख्य अभिषेकानंतर इतर भक्तांच्या अभिषेकाला सुरुवात होते। यामध्ये भक्तांकडून दूध, दही, केळी, मध यासारख्या विविध पदार्थांनी मनोभावे देवीची अभिषेक पूजा केली जाते। यातही महत्वाचा भाग म्हणजे मंदिर संस्थान हे शासकीय व्यवस्थेच्या निगराणीखाली चालवलं जात असलं तरी प्रत्यक्ष पूजा अर्चाही भोपे पुजाऱ्याकडूनच होत असते। 1909 साली मंदिर संस्थान आणि पुजाऱ्यात झालेला हा करार आजही पाळला जातो हे विशेष आहे। त्यामुळे मंदिरातील पूजा ही पुजाऱ्याकडूनच केली जाते तर बाहेरील प्रशासन व्यवस्था ही सरकारी यंत्रणेकडून नियंत्रित केली जाणारं श्री तुळजाभवानी मंदिर हे एकमेव मंदिर असावं। ही अभिषेक पूजा सुरू असतानाच हवालदार श्री तुळजाभवानीच्या उजव्या बाजूला उभं राहून लोकांना देवीची मूर्ती, तिच्या अंगावरील चिन्ह दाखवणं, पाणी आणि पंचामृत देण्याचं काम करतो। देवीला स्पर्श फक्त महंत तुकोजी बुवा आणि कदम घराण्यातील ज्यांची पाळी त्यांचाच होतो। शेवटी तुकोजी बुवा देवीच्या शिरावर पाण्याची गुंडी घालून अभिषेक संपल्याचं घोषित करतात। त्यानंतर देवीची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर देवीला महावस्त्र नेसवून कपाळावर हळद, कुंकू, बुक्का, केशर, गंध, तांदूळ या पदार्थांनी मळवट चेपण्याचा कार्यक्रम केला जातो।
0: यानंतर चिलोजी बुवांनी जामदार खाण्यातून आणलेले देवीचे दागिने क्रमवार पद्धतीने घातले जातात। सर्वात शेवटी नेत्र आणि त्यानंतर नथ घातली जाते। त्यानंतर बोला अष्टभुजा की जय म्हणून देवीच्या पायावर डोकं ठेवतात। याच वेळी नगारा हो हाक दिल्यानं नगारा वाजायला लागतो। इकडे देवीची धूपारती झाल्यानंतर मानाप्रमाणे 3 नैवेद्य दाखवले जातात। पहिला पुजाऱ्याचा नैवेद्य हा आळणी भात, तूप, साखरेचा असतो। दुसरा नैवेद्य छत्रपती कोल्हापूर संस्थानचा असून त्यात काजू, बदाम, खिसमिस, खारीक, खोबरं अशा पंचखाद्यांचा समावेश असतो। तर तिसरा नैवेद्य हैदराबाद संस्थानचा दिवाण शिवराज बहादूर किंवा चंदूलालचा असतो।
1: श्रोतेहो, राजा शिवराज बहादूर किंवा चंदूलाल यांचा नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो। चंदूलाल हा हैदराबादच्या निजामाचा दिवाण असून तो मुस्लिम राज्यकर्त्यांकडे नोकरी करत असतानाही देवी भक्त असल्याने त्याने दररोज देवीला आपल्या वतीने नैवेद्य दाखवला जाईल अशी व्यवस्था केली आहे. याकरिता कुतवळ घराण्याकडे नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली असून परंपरेने ती प्रथा आजतागायत सुरू आहे. सध्या या मानाच्या नैवेद्याकरिता कुतवळ घराण्याला मंदिर संस्थानकडून दरमहा 350 रुपये एवढं मानधन दिलं जातं.
0: श्रोतेहो, नैवेद्य दाखवल्यानंतर पूर्वी सर्वजण मिळून जगदंबेची प्रार्थना करायचे.

0: మాధవసుత శేషవచ్యుత దేవుని పురవీ అంబాబాయీ.
1: त्यानंतर देवीला तीन वेळा पाणी दाखवून नंतर पानाचा विडा दिला जातो. या दरम्यान पलंगे नावाचा पुजारी सिंहासनाच्या डाव्या बाजूस मागे उभारून मोर्चेल आणि पंखा धरतात. धूप आरती आणि पंचारती झाल्यानंतर पुजारी मंदिर परिसरातील सर्व देवदेवतांना गंध लावतात. शेवटी शिखराकडे पाणी शिंपडून जमिनीला हात टेकून बोल भवानी की जय म्हणून सकाळची महापूजा संपन्न होते.
2: याशिवाय दिवसभर भक्तांचे कार्यक्रम, पाद्यपूजा, पोटी भरण, आरती, नैवेद्य, फूल लावणं असे इतर नवस फेडण्याचे कार्यक्रम चालू असतात. तर बाहेर जावळ काढणं, जागरण गोंधळ, सडा शिंपणे, लोटांगण, माळ, पोत, परडी यासारखे नानाविध कार्यक्रम सायंकाळपर्यंत सुरूच असतात. यावेळेला भक्तांची रांग देवीच्या दर्शनासाठी पुढे पुढे सरकत असते. मंदिर परिसरात भक्तांचा महापूर लोटलेला असतो. होमाच्या पुढच्या बाजूला आराधी, भूते, पोतराज, जोगते, गोंधळी यांची कवनं चालू असतात. हलगी आणि संबळाच्या तालावर पोत पेटवलेले परडीवाले आईच्या नावाने ताल धरतात. दुसरीकडे गोंधळ्यांचा गोंधळ चालू असतो. गोंधळ्यांची गोंधळ गीतं ऐकण्यासारखी असतात. तो मनोभावे ताल धरून गोंधळ घालायला लागतो.
3: आदिशक्तीचे कौतुक.

0: संध्याकाळी 7 नंतर अभिषेक आणि इतर महापूजा सकाळप्रमाणेच असतात. त्यानंतर रात्री 9:30 ते 10 वाजल्यानंतर प्रक्षाळ पूजा ही महंत तुकोजी बुवांच्या हस्ते संपन्न केली जाते. यात महंत एकटेच गाभाऱ्यात उभे राहून सिंहासन आणि सर्व गाभारा पाण्याने धुवून घेतात. यालाच प्रक्षाळ पूजा म्हटलं जातं. यावेळी बाहेर प्रक्षाकर पूजेच्या सदस्यांची दिमडीवरील गीतं वीररसांनी भरलेली असतात. प्रक्षालनानंतर चिलोजी बुवाच्या मठाचा तूप भात साखरेचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर धूप आरती आणि कापूर आरती झाल्यानंतर बाहेरील भक्तांना अंगारा लावला जातो. श्रींच्या गाभाऱ्यातील नंदादीप बंद करून मुख्य गाभाऱ्यातील चोपदार दरवाजा, दक्षिण दरवाजा आणि कडीचा दरवाजा असे तिन्ही दरवाजे बंद केले जातात. बाहेर आल्यानंतर महंत तुकोजी बुवा भवानी शंकरासह सर्व देवतांना धूप देत शेवटी दत्त मंदिराजवळ येऊन शिखराकडे पाहून चिमूटभर अंगाराची उधळण करून अंगारा विसर्जन करतात.
1: श्रोतेहो, प्रक्षालन पूजेसाठी जमलेले भक्तगण आणि इतर सदस्य गीत म्हणत देवीला एक प्रदक्षिणा पूर्ण करून शेवटी घाटी गाभाऱ्यात येऊन देवीची आरती म्हटली जाते. याप्रमाणे पहाटेपासून चाललेली देवीची नित्योपचार पूजा संपन्न होते. पानेरी मठाचे महंत तुकोजी बुवा देवीचे सर्व दरवाजे बंद करून घेतात. तोपर्यंत रात्रीचे 11 वाजलेले असतात. प्रशासनाचे कर्मचारी बाहेरील दरवाजे बंद करण्याच्या गडबडीत असतात, तर आई राजा उदो उदो म्हणत भक्तगण देवीचं रूप मनामध्ये साठवून पुन्हा परत लवकर येऊ दे म्हणत बाहेर पडत असतात. अशा रीतीने देवीची नित्योपचार पूजा शतकानुशतके अखंडपणे सुरू.

0: श्रोते हो, तुळजापुरातील विविध मठांची माहिती ऐकण्यापूर्वी मठ म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, मठ ही संकल्पना शाक्त आणि नाथ संप्रदायाशी मोठ्या प्रमाणावर निगडीत असल्यानं आणि मठ म्हटल्यानंतर गुरु शिष्य परंपरा या बाबी आल्याने तुळजापुरातील देवीचा आणि मठांचा काय संबंध असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्षात श्री तुळजा भवानीचे रोजचे विधी हे मठातील महंतांकडूनच पार पाडले जातात. एवढंच कशाला तर देवीच्या मंदिराची किल्ली आणि दागिन्यांची जबाबदारी ही सुद्धा महंतांकडे असल्याने त्यांच्या सेवेशिवाय मंदिरातील नित्योपचार पूजा पार पडत नाही. त्यामुळे तुळजापुरातील मठ भक्त आणि आई तुळजा भवानी यांच्यातील दुवा असल्यानं आपणाला मठाविषयी माहिती जाणून घ्यावी लागणार आहे. त्यांचा इतिहास परंपरा या काही वेगळ्याच असल्याने मठाविषयी माहिती घेताना तुम्हाला काही प्रमाणात आश्चर्यकारक गोष्टी ऐकायला मिळतील हे निश्चित.
1: श्रोतेहो, तुळजापूरचं जुनं नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशात डोंगर दऱ्याच्या प्रदेशात प्राचीन काळी देवीचं ठाणं निर्माण झालं. त्याचबरोबर देवीच्या सेवेतून पुढे जवळपास 24 मठ निर्माण झाले. काही गिरिभारतीचे मठ तर काही नाथपंथीय मठ निर्माण झाले. आजच्या घडीला तुळजापुरात भारती बुवा, पानेरी मठ, मळेकरी मठ, गरीबनाथाचा मठ यांचाच प्रत्यक्ष देवीच्या सेवेशी संबंध आहे. बाकी नंदीबुवा, सोमवारगिरी, गोवर्धन किंवा अरण्यबुवा हे मठ वर्षभर क्षीण होत चालले आहेत. बदलते जीवनशैलीत ध्यान, संस्कार, गुरु आणि शिष्य ह्या परंपरा कधीच संपल्या आहेत. श्रोते हो, देवीच्या सेवेशी संबंधित 4 मठांची माहिती आता आपण ऐकणार आहोत.
0: श्रोते हो, सर्वप्रथम ऐकूयात भारती बुवांच्या मठाविषयीची माहिती. मंदिराच्या पश्चिमेला छत्रपती शिवाजी दरवाजाच्या खाली आणि सध्याच्या उस्मानाबादच्या पर्यायी रस्त्यालगत सिंधफळच्या हद्दीत भारती बुवांचा मठ असून याची स्थापना रणछोड बुवांनी केली आहे. रणछोड बुवांना शंकराचा अवतार मानलं गेला आहे. तुळजा भवानी रोज संध्याकाळी या मठात सारीपाठ खेळण्यासाठी जाते अशी आख्यायिका आहे. एके दिवशी देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं की मी इथे सारीपाठ खेळत आहे, तुम्ही अभिषेक कधी करता मला माहीत नाही, त्यामुळे मला आंघोळ नाही, जेवण नाही. तेव्हापासून अभिषेकापूर्वी शिवाजी दरवाजातून आई हो लवकर या अशी हाक दिली जाते. रात्री मठात सारीपाठ मांडलेला असतो. सकाळी जर तो सारीपाठ पाहिला तर त्या सोंगट्या हललेल्या असतात अशी भक्तांची भावना असते.
1: मठाची गादी ब्रह्मचार्याची असून त्यांना गणेश भारती, भीमसेन भारती आणि गजेंद्र भारती ही नावं क्रमानं पुकारली जातात. त्यामुळे सध्या गणेश भारती यांच्याकडे गादीचा मान आहे. याच मठातून छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्गानं देवीच्या दर्शनास येत असल्याचं परंपरेनं सांगितलं जातं. पूर्वी भारती मठात मोठ्या संख्येनं भाविक थांबत असत. त्यांना कुठलाही कर आकारला जात नव्हता. या मठाकडे देवीच्या भक्तांकरिता अन्नछत्र चालवण्याचं काम असून मठाकडे जवळपास 1900 एकर जमीन दान असून ती मसला, माळुमरा आणि कासेगाव या गावात आहे. त्या मानानं मठाची अवस्था फार काही चांगली नाही, अभावानच लोक तिकडे जातात.
0: श्रोतेहो, रणछोडदास भारती हे भारती बुवाचे मुख्य मठाधिपती होते. त्यामुळे त्यांच्या कालखंडात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रकारे मठाला राजाश्रय दिला होता. पुढे पेशवाईतही तो सुरूच असल्याचं दिसून येतं. त्यात एकट्या छत्रपती शाहूंनी भारती बुवाच्या मठाला 4 ताम्रपट दिल्याचे संदर्भ उपलब्ध होतात. हे ताम्रपट राज्याभिषेक शके 47-57 पर्यंतचे असून भारती बुवाच्या मठाला सिंधफळ, कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर, माळुमरा आणि मसला खुर्द या ठिकाणी जमिनी दान देऊन अन्नछत्र चालवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे अनेक ताम्रपट आणि कागद मठाधिपतीकडे असणं आवश्यक आहे. परंतु संसाराच्या मोहमायात ब्रह्मचार्याची काय किंमत, या उक्तीप्रमाणे कागदपत्र आहेत किंवा नाहीत हे त्यांनाही माहीत नाही. किमान जमिनीकरिता तरी मठाधिपती नेमावा लागतो आणि त्यालाही जगासाठी ब्रह्मचारी असल्याचं दाखवावं लागतं हे दुःखदायक आहे. असो, धर्माच्या अशा या अवडंबरात एखाद्याची लेखणी का घसरू नये असा प्रश्न उपस्थित होतो.
1: श्रोते हो, पूर्वीच्या काळी मठ आणि महंत अशा दोघांना राजाश्रय होता. अर्थात महंताचं वर्तनही आदर्शवतच होतं हे महत्वाचं आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराज भारतीबुवांच्या मठाला दानपत्र देताना किती आदबीची भाषा वापरतात हे ताम्रपटातील मजकुरावरून ध्यानात येऊ शकेल. स्वस्ति श्री राज्याभिषेक शके 51 साधारण नाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल त्रयोदशी भौमवासरे क्षत्रिय कुलावतस यांनी देशमुख आणि देशपांडे यास आज्ञा केली ऐसी जे. त्यानंतर या ठिकाणी दोन शिक्के असून डावीकडे असणाऱ्या शिक्क्यावर खुद्द छत्रपतींची मोहर आहे. त्यावरील मजकूर येणेप्रमाणे आहे.
0: राजा शाहू नरपती हर्ष निधान बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
1: तर डाव्या बाजूची मोहर ही प्रतिनिधींची असून त्यावर काय लिहिलं आहे हे ऐका.
0: श्री आई आदिपुरुष श्री राजा शाहू छत्रपती स्वामी कृपानिधी तत्पर श्रीनिवास राम प्रतिनिधी.
1: श्रोते हो, पुढील मजकुरातील माहिती येणेप्रमाणे आहे.
0: तपोनिधी रणछोड भारती गोसावी यांचा मठ श्री क्षेत्र तुळजापूर इथे आहे. तेथील अन्न छत्राबद्दल मौजे कासेगाव प्रांत हवेली सोलापूर हा गाव कुलबाब कुलकाणू पेसेजी पासून इनामा आहे. तरी तुम्ही मौजे मजकुराचा वसूल गोसावियाकडे सुरलीत देत जाणे, दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे, या पत्राची प्रती लिहून घेऊन हे पत्र भोगवटीयास परतून देणे, जाणीजे लेखनालंकार मर्यादे राजते रुजू संमत सा सा सुमंत मंत्री सरकार बार सूद सुरू सुद बार बार बार बार.
1: अशा प्रकारची दानपत्र आता कुठे आहेत हे शोधावं लागणार आहे.
0: श्रोते हो, तुळजापूर मधील दुसरा महत्वाचा मठ पानेरी मठ किंवा तुकोजी बुवांचा मठ म्हणून ओळखला जातो. आता याविषयीची माहिती ऐकूयात. श्रोते हो, मंदिराच्या सेवेच्या दृष्टीनं हा मठ अत्यंत महत्वाचा असून तुळजाभवानी मंदिराच्या दरवाज्याची चावी ही याच मठातील महंतांकडे असते. या मठातील महंतांना वाकोजी बजाजी आणि तुकोजी याप्रमाणे नावं धारण करावी लागतात. ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं लागतं. सध्या तुकोजी बुवा गुरु बजाजी बुवा हे महंत असून पाणेरी मठ मंदिरालगत दक्षिणेला असून महंतांचं वास्तव्य याच ठिकाणी असतं. सकाळी देवीचं चरण तीर्थ महापूजा आणि प्रक्षालन पूजा याप्रमाणे देवीना स्पर्श करण्याचा मान फक्त याच महंतांना आहे. याचबरोबर दागदागिन्यांची व्यवस्था पाहण्याचं कामही यांच्याकडे असून महंत पहाटे दरवाजा उघडून प्रथम मंदिरात येतात आणि रात्री बंद केल्यानंतर सर्वात शेवटी बाहेर जातात. त्याचप्रमाणे अभिषेक सुरू करण्याचा आणि शेवटी बंद करतानाचा मानही यांच्याकडेच असून तेच देवीला मानाचे नैवेद्य दाखविण्याचं काम करतात. त्यामुळे या मठातील महंतांना देवीच्या दरबारातील सर्वात मोठे सेवेचे अधिकार असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
1: पहाटेच्या चरण तीर्थानंतर महंत स्वतःच्या मठातील अन्नपूर्णा देवीची पूजा करतात. पूर्वीपासून या मठाकडे देवीची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवणं, नंदादीपाची व्यवस्था लावणं, देवालयातील दिव्याला वरचेवर तेल घालणं ही कामं करावी लागत होती. पानेरी मठाकडे जवळपास 1160 एकर जमीन असून ती ढेकरी तेर सिंदफळ धोत्री हंगरगा अणदूर नळदुर्ग इथं आहे. या मठाचा महिमा थेट इंग्रजांपर्यंत गेल्याचं दिसून येतं. कारण इसवी सन 1821 साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज रुसेल क्लार्क यांनी तत्कालीन महंत वाकोजी बुवांना उपळा तालुका उस्मानाबाद या ठिकाणी 419 एकर जमीन इनाम दिल्याचं दिसून येतं.
0: देवीला पहाटेच्या वेळी चरण तीर्थ आणि मुख प्रक्षालन करण्याचा मान तुकोजी बुवांना असल्याने ब्रह्मचर्याचं महत्वही ध्यानात येऊ शकतं. देवीच्या नित्य पूजा अर्चा करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी महंत तुकोजी बुवांवर असल्यानं त्यांच्या सेवेचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अचूक नियोजनाचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे पहाटे 5 चरण तीर्थापासून रात्रीच्या प्रक्षालन पूजेपर्यंत महंत तुकोजी बुवा देवीच्या सेवेत मग्न असतात, हेच खरं.
1: श्रोते हो, यानंतरचा महत्वाचा मठ म्हणजे गरीबनाथ किंवा दशावतार मठ आहे. या मठाची स्थापना नाथ संप्रदायातील नवनाथांच्या 84 शिष्यांपैकी एक असलेल्या सिद्ध गरीबनाथांनी केली असल्यानं मठाला गरीबनाथाचा मठ हे नाव पडलं. अलीकडच्या काळात या मठाला दशावतार मठही म्हटलं जातं. गरीबनाथांच्या शिष्यांना प्रकाशनाथ, तुकनाथ आणि मावजीनाथ ही नावं अनुक्रमे धारण करावी लागत असून ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. सध्या मावजीनाथ हे गरीबनाथ मठाचे महंत असून ते उच्च शिक्षित असल्यानं त्यांचा धर्मग्रंथांवर गाढा अभ्यास आहे.
0: नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी हिंगळाजा देवी. या देवीचं मूळ स्थान कराची पाकिस्तानात असून या देवीची मूर्ती दशावतार मठात आहे. त्याचप्रमाणे नाथांच्या 10 अवतारांची शिल्प इथं आहेत. दशावतार मठाच्या महंतांना वर्षातील अश्विन अमावशेशिवाय इतर कुठल्याही दिवशी देवीच्या दर्शनासाठी जाता येत नाही. त्याचप्रमाणे मठाच्या पूर्वेकडील दरवाजाचा उंबरटाही ओलांडता येत नाही.
1: श्रोते हो, गरीबनाथ काशीला जाण्याकरता निघाले तेव्हा सारी तीर्थ इथल्या गोमुख तीर्थात समाविष्ट असल्याचं देवीनी सांगूनही ते तसेच काशीला गेले. परंतु आल्यानंतर ते गोमुख तीर्थाला स्नान करण्यास गेले तेव्हा महंतांनी गंगेत अर्पण केलेली लिंबू, नारळ आणि वेताची काठी गोमुखातून त्यांना पुन्हा मिळाली. त्यांना आपली चूक कळाली म्हणून ते देवीकडे क्षमा मागण्यास गेले. परंतु देवीने त्यांना आपल्या दर्शनासाठी आणि मठातून बाहेर पडण्याचीही बंदी घातली. परंतु गरीबनाथांच्या विनंतीनुसार फक्त एक दिवस अश्विनी अमावस्ये दिवशी त्यांना देवीचं दर्शन घेता येतं. शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळली जाते. ब्रह्मचर्य आणि वर्षभर गावात कुठेही वावरण्यास बंदी याचं तंतोतंत केलेलं पालन आजच्या युगात आदर्शवत असून ती एक कठोर तपश्चर्या आहे.
0: श्रोतेहो, अश्विनी अमावस्येला दीपमाळ प्रज्वलित करून मंकावती, कल्लोळ आणि गोमुख तीर्थात स्नान करून ते मंदिरात प्रवेश करतात. तेव्हा संस्थानच्या वतीनं महंतांना आहेर दिला जातो. याच वेळी काळभैरव मंदिरातून निघणारा भेंडोळी उत्सव साजरा होतो. या दिवशी गरीबनाथांचे शिष्य मोठ्या भक्तिभावाने देवीपुढे नतमस्तक होतात. त्यांच्या वतीनं देवीला अभिषेक केला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त याच दिवशी श्री तुळजा भवानीला पांढरी साडी नेसवली जाते.
1: गरीबनाथ मठाकडे मंदिर आणि गावातील तीर्थकुंड साफसफाई, झाडे झुडपं काढण्याची सेवा बजावण्याचा हक्क होता. याकरिता झाडपिडे नावाचा सेवेकरी ठेवलेला होता. गरीबनाथाच्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे या मठात बादशहा औरंगजेब मुक्कामाला राहिलेला होता.
0: शिवाय औरंगजेब, त्यांचा मुलगा शहा आलम, सरदार महाबत खान या मुस्लिमांसोबत छत्रपती शाहू महाराज, माधवराव पेशवे, थोरले बाजीराव, महाजी शिंदे, महिपतराव कवडे, रावरंभा निंबाळकर अशा अनेक राज्यकर्त्यांनी सनदा दिलेल्या आहेत. दशावतार मठाकडे एकूण 1040 एकर जमीन असून ती बोरी, सिंधफळ, सारोळे या गावात आहे.
1: श्री क्षेत्र तुळजापूर हे गाव स्वराज्याच्या सीमेवर असल्यानं गावावर नेहमीच आक्रमणाची झळ बसलेली आहे. त्यानुसार एकदा तर सेनापती धनाजी जाधव आणि शिवरायांचे जावई महादजी निंबाळकरांचे वंशज जे तुळजापूरच्या जहागिरीवर होते यांच्यात संघर्ष होऊन यापैकी सटवाजी जगन्नाथ आणि भोजाजी निंबाळकरांनी गरीबनाथाच्या मठासह तुळजापूर लुटून गावालाच उपसर्ग दिला.
0: यावेळी मावजीनाथ बाबांनी सर्वांची मसलत करून त्रिंबकजी भुपे उदय यांच्यापासून मौजी बोरे येथील जमिनीचं खरेदी पत्र घेतलं. शके 1634 म्हणजे ISV 1712 झालेल्या खरेदी पत्रावर गावच्या पाटील आणि कुलकर्णी लोकांच्या सह्या आहेत. यामध्ये मौजे मंगरुळ येथील अंताजी कान्हो कुलकर्णी, नांदुरे येथील सिदोजी सरडे, कसई येथील शेट्याप्पा पाटील, तीर्थ येथील रघुनाथ स्वामी, तडवळे येथील हवाजी पुंडलिक कुलकर्णी, वडगाव येथील कासी वीरनाथ कुलकर्णी, मोरडा येथील राणोजी कृष्णाजी, आरळी येथील सूर्याजी मोकदम, सलगरा खुर्द येथील संताजी लोमटे, किलज येथील दत्ताजी पाटील, हंगरगा येथील संताजी उदय, काटगाव येथील लाडले पाटील, येवती येथील सुलतानजी पाटील आणि मौजे पिंपळ येथील मानाजी पाटील यांच्या सह्या आहेत. यावरून 17व्या शतकात तुळजापूरच्या आजूबाजूच्या गावचा तुळजापूर क्षेत्राशी असलेला संबंध स्पष्ट होतो.
1: तुळजापुरातील सर्व मठाकडे मिळून 4,272 एकर 72 गुंठे जमिनी आहेत. बाकी इतर मठात अरण्यबुवा किंवा गोवर्धन मठ हा गावाच्या उत्तरेला रामवरदायिनी मंदिरालगत असून नाथपंथीय तुकोजनार्दनांनी गोरक्षणासाठी याची स्थापना केली. सध्या दत्ताराव हे महंत असून देवीची कुठलीही सेवा यांच्याकडे नाही, त्यामुळं इनाम जमीन नाही. या मुख्य मठाबरोबरच सोमवारगिरी आणि नंदीबुवा हे मठ आहेत.
0: श्रोतेहो, ऐकलत ना, नाथ आणि शाक्त संप्रदायातील मठांचा तुळजाभवानीच्या सेवेशी किती संबंध आहे ते. कठोर तपश्चर्या, रात्रंदिवस देवीच्या दरबारातील सेवा यामुळे महंतांची भक्ती सार्थ ठरते. एकंदर मठाचा विचार ज्यावेळी आपण करतो तेव्हा असं वाटतं की तुळजाभवानीच्या अस्तित्वानंतर या परिसरात माणसांची वस्ती होण्यापूर्वी मठांची निर्मिती झालेली असावी. त्यामुळे शाक्ताबरोबरच नाथ संप्रदायातील मठाधिपती अविरतपणे देवीची सेवा करताना दिसतात. त्यामुळेच देवीनंतर तुळजापूरवासी या महंतांपुढे नतमस्तक होताना दिसतात. म्हणून भवानी सहस्त्रनामात एक श्लोक आहे,
1: साधू साधुगण श्रेष्ठ पुष्टवान सीमांचयत स्कंदस्यापी ही यद्रोप्यम रहस्यम कथयामिते पुराकल्पक्षय लोकान सिसृक्षुर्मूढचेतना गुणत्रयमयी शक्तिर्मूल प्रकृती सौज्ञिता

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं. तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती. तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते.
0: काही पंक्ती काही ओळी या एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच शोभून दिसतात. आपण म्हणतो ना, सूट होतात. काही कल्पना येते का? आठवून बघा बिग बीच्या या ओळी. हे जर तुम्हाला कळालं तर आजचा बिग स्टार कोण आहे हे नक्कीच समजलं असेल, बरोबर ना? कारण आज आपण अशा बिग स्टार बद्दल बोलणार आहोत ज्यांना बघूनच असं वाटतं, हाय, जिंदगी बडी खूबसूरत आहे. आजची बिग स्टार रेखाजी.

रेखाजीला आपण सगळेजण ऍक्ट्रेस म्हणून ओळखतोच, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्यांच्या लाईफच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आजच्या बिग शोची सुरुवात करण्याच्या आधी काही लाईन्स मी रेखाजींसाठी म्हणेन. मत करो तुम वो वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे पा ना सको. मत करो तुम वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे तुम पा ना सको. प्यार हर किसी का कहां पूरा होता है, प्यार का तो पहला अक्षर ही अधूरा होता है. याच अधुऱ्या प्रेमाच्या नावानं आजचा आपला शो बिग स्टार रेखा स्पेशल. आरजे प्रगतीसोबत ऐकत रहा बिग स्टार.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो डेडिकेट आहे रेखा जिके ना. पुढचं गाणं ऐकूयात, पण त्याआधी मी जे म्हणलं अधुरं प्रेम त्यालाच पुढं बोलूयात. रेखाजींची लाईफ हमेशा अमिताभ बच्चन सोबत त्यांचं नाव जोडलं जातं, आणि तुम्हालाही माहितीच आहे प्रेम हे त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहून गेलं. प्रेम होतं तर रेखाजींमध्ये.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. रेखाजींच्या लाईफमध्ये प्रेम अधुरं राहिलं असलं तरी करिअर जे आहे ते पूर्ण झालं. पण एक स्वप्न त्यांचं पूर्ण नाही झालं सांगेलच, पण त्याआधी या सुपरस्टारच्या लाईफला सलाम पुढच्या गाण्यासोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आर्जे प्रगती आहे तुमच्यासोबत. पाव तो पडणे ही नाही चाहिए रेखाजी के जमीन पर, कारण एवढ्या सुंदरच आहेत त्या. मगाशीच मी म्हटलं की रेखाजींचं पण एक स्वप्न अधुरं राहिलं. रेखाजींना सारखंच वाटायचं की त्यांना दिलीप कुमारजींसोबत काम करायचं होतं, आणि आजही त्या सांगतात की काश मी छोटं मोठी फिल्म त्यांच्यासोबत केली असती. तसं तर तुम्हाला माहिती आहे का, रेखाजी फिल्म मध्ये येणारच नव्हत्या. रेखाजींना लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची खूप इच्छा होती. आजही आपण त्यांना फिल्मी करिअर आणि एअर होस्टेस पैकी एक चूज करायला सांगितलं तर त्या म्हणतात की मुझे उडना ज्यादा पसंद आहे. भाई आपण फिल्म ही सही, उड तो रही है रेखाजी.

रेखाजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. ते म्हणजे उमराव जान, इजाजत, खूबसूरत, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, घर, खून भरी मांग, फूल बने अंगारे, अगर तुम ना होते, जानी दुश्मन, क्रिश, भूत, धर्मा, कोई मिल गया आणि सुपर नानी. पुढचं गाणं

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही. वेलकम बॅक. मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत. रेखाजींना डेडिकेटेड आजचा आपला बिग स्टार शो. मी सांगत होते की रेखाजींची खूप खास मैत्रीण. रेखाजींनी त्यांना ट्रेन केलं की फिल्म इंडस्ट्री मध्ये कसं काम केलं जातं आणि त्या ऍक्ट्रेस आहेत श्रीदेवी. रेखाजी जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या रंगावरून, त्यांच्या साऊथ इंडियन ऍक्सेंटने, कारण फिल्म बॅकग्राऊंडच्या नव्हत्या त्या. त्यांना वाटत होतं की श्रीदेवींनीही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ नये, कारण श्रीदेवीही साऊथवरून आल्या होत्या. आणि श्रीदेवीही सांगतात की मला तयार होण्याचं कारण जस्ट रेखाजीमुळं. अशा रेखाजी, सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या रेखाजी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. सुंदरता म्हणजे काय? ती केवळ वयापुरतीच असते का? या गोष्टीचा छंद देण्याची किमया रेखाजींनी साधली. मनमोहक सुंदरता, फिटनेस यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रेखाजी.

एक काळ असा होता की रेखाजींच्या अभिनय सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण आताची गोष्ट नाहीये, कारण तारुण्यात सर्वच अभिनेत्री आपला काळ गाजवतात. पण रेखाजींचा जलवा आजही तसाच कायम आहे.

मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय आपला बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे अर्थात बिग स्टार रेखाजी. रेखाजींनी आपल्या अभिनयाने सौंदर्यानं सर्वांनाच मोहिनी घातली, परंतु वैयक्तिक जीवनात फार मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं. तरीही आपल्या दुःखाची छटा त्यांच्या व्यक्तित्वात दिसली नाही. जो खडतर प्रवास त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून पाहिला तो त्यांनी आपल्या प्रवासात जाणवू दिला नाही. रेखाजी सतत बहरत गेल्या, सावरत गेल्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्या चिरतरुण आहेत.

आपण ऐकतोय बिग स्टार आर जे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार रेखाजी. रेखाजींचे चित्रपट आणि एकूण कारकीर्द, त्यांचं अद्भुत सौंदर्य आजही आपल्याला चकित करतं आणि आपणही रेखामय होऊन जातो. रेखा एक उत्तम अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्ती म्हणून आपल्या समोर येत राहतात.

दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए। असं म्हणत रेखाजी आपल्या मनात प्रवेश करतात आणि त्यांच्याच वलयात आणि त्यांच्या वलयात आपणही गुंतत राहतो, गुंता सोडवीत राहतो, म्हणत राहतो आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है।

आपला बिग स्टार शो तुम्हाला आवडतच असेल. मेरी बातें अगर पसंद आई हो और अगर हाँ शेयर करा, लाइक करा आणि डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM ला. पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात नव्या बिग स्टार सोबत. तोपर्यंत मी आरजे प्रगती निरोप घेते. हा शो कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात जागर कुलस्वामिनीचा.
2: श्री तुळजाभवानी मूर्ती शिल्प. प्रथम आपण थोडक्यात ते वर्णन बघू. श्री तुळजाभवानीची प्रतिमा स्थानक आहे आणि तिने आपला उजवा पाय महिषासुरावर रोवला आहे. थोडक्यात थोडंसं वराहाच्या काही प्रतिमा असतात, आलीड आसन म्हणतो, एक पाय खाली आणि एक उंचवलेला, तर तसा हा पाय मला दिसतोय, म्हणजे आलीड आसन आणि डावा पाय तिने जमिनीवर ठेवला आहे. ही देवी अष्टभुजा आहे. तिच्या उजव्याकडच्या खालील हातामध्ये त्रिशूळ आहे आणि तो त्रिशूळ तिने महिषासुराच्या शरीरामध्ये खुपसलेला आहे. उजव्या बाजूचा खालून दुसऱ्या हातात बरची किंवा सुरा आहे, तर त्यावरील हातात वज्र आहे आणि त्याच्या सगळ्यात वरच्या हातात उजवीकडचे चक्र दिसतात आणि देवीच्या डाव्या बाजूच्या हातात सगळ्यात वरच्या हातात शंख आहे, त्याच्या खाली धनुष्य आहे, नंतर वरून तिसऱ्या क्रमांकाच्या हातात पानपात्र आहे. हे एक वैशिष्ट्य मानलं जातं, देवीचं पानपात्र हातात असतं. आणि सगळ्यात खालच्या हाताने तिने महिषासुराचे केस पकडलेले आहेत आणि देवीच्या उजव्या खांद्यावर भाता आहे आणि त्याच्यात काही बाण आपल्याला दिसत आहेत. आभूषण जे देवीचे आहेत, तिच्या मस्तकावर जटा मुकुटाशी साधर्म्य असणारा एक मुकुट आहे, परंतु त्याच्यावर शिवलिंग कोरलेलं आहे. कानामध्ये चक्राकार कुंडले आहेत. कुंडलाच्या बाजूला मुकुटबंद म्हणजे मुकुटातून मागच्या बाजूने खाली येणारे वेल दिसतात. गळ्यामध्ये ग्रीविका म्हणजे एक नेकलेससारखा दिसणारा मानेला लगत असणारा एक हार आहे आणि त्याच्या खाली जरा एक लांब असणारा हार आहे. त्याच्या मधोमध एक पदक आहे आणि देवीच्या दोन्ही खांद्यावर स्कंदपत्र आपल्याला दिसतात. दंडामध्ये केयूर, केयूर म्हणजे वाखी ज्याला आपण म्हणतो, बाजूबंद. बोटामध्ये नाजूक अशा नाजूक बोटामध्ये अंगुलिका आहेत म्हणजे अंगठ्या आहेत. देवीच्या कमरेवर सुरेख अशी 8 पदर असलेली मेखला आहे आणि मध्यभागी त्याच्या एक सुरेख असं पुष्प आहे. आणि त्याशिवाय इतर नक्षीकाम दिसते. कटी वस्त्राची गाठ आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे. भवानी मातेच्या पायामध्ये तोडे जाड घोट्याजवळ असतात ते आणि खालच्या बाजूला नाजूक असे नुपूर आहेत. तर महिषासूर राक्षस खाली आहे. देवीच्या उजव्या पायाखाली रेड्याच्या स्वरूपात महिषासूर आहे आणि देवीने त्याला अर्ध शरीर त्याचं कापलेलं असून ते शिर आहे, ते शिर देवीच्या पायाजवळ आपल्याला दिसते आणि रेड्याच्या धडातून अर्धा अधिक महिषासूर राक्षस मानवी रूपामध्ये बाहेर पडलेला आहे. देवीने डाव्या खालच्या हाताने त्याचे केस पकडलेले आहेत. वाहन, देवीचं वाहन सिंह हे उजव्या बाजूला थोडंसं उंच असं तिथे नुसतं सिंह दाखवलेलं आहे. आत्ता एक उल्लेख झाला दोन सिंहाचा, तर दोन सिंहाची एक प्रतिमा जिला क्षेमंकरी म्हणतात, तसं सोलापूर कलेक्टर बंगल्यात एक प्रतिमा आहे, तिचं नाव क्षेमंकरी, दोन सिंह असली तर. त्याच्यानंतर पाठशिळा जी देवी आहे, विशेष त्या पाठशिळेवर नक्षीकाम नाही आहे. खालच्या बाजूला एक मूर्ती आहे आणि ती पद्मासनात दिसते आणि त्या मूर्तीने हात जोडलेले. आता ही पद्मासनाची त्याची म्हणजे पद्धत आहे ती पण वेगळी. आत्ता मानेसर म्हणाले देवीचा कालखंड, ते ओळखण्यास ही एक मदत होती. ती आसनाची जी पद्धत आहे, त्या मूर्तीने हात जोडलेला आहे आणि ही मूर्तीची प्रतिमा मार्कंडे आहे असं ओळखलं जातं. राची ढेऱ्यांनी तुळजाभवानी 2006 हा ग्रंथ आहे त्याच्यात याचा उल्लेख आहे. देवी प्रतिमेच्या डाव्या बाजूला पाठशीळ हात जोडून शीर्षासन अवस्थेत तपामध्ये एक प्रतिमा आहे. तर आता स्थानिक सगळे लोक याला अनुभूती म्हणतात, तर अनुभूतीची कथा ही शिवकालीन असावी हा एक दुसरा मुद्दा इथे सांगावा असा वाटतो. नंतर गह खरेने याला उलटा तपस्वी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला पाठशिळेवर सूर्य आणि डावीकडे चंद्र दिसत आहेत. नंतर याच्याबद्दल चर्चा अशी करावीशी वाटते की मार्कंडे पुराणात देवी भागवतामध्ये अशी एक कथा आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की महिषासुरांनी सगळ्या देवदेवतांना खूप त्रास झाला दिलेला होता. त्याच्यानंतर विष्णू शिव ब्रह्मदेव हे क्रोधित झाले आणि त्यांच्या तेजामधून एक देवी तयार झाली आणि नंतर म्हणजे एक रूप तयार झालं आणि ते रूप नारीचं होतं. अतिशय तेजमपुंज असणाऱ्या या देवीला प्रत्येक देवांनी आपले आपले एक आयुध दिले. त्यात शिवाने त्रिशूळ दिला, विष्णूने चक्र दिला, वरुणाने शंख व पाश दिला, अग्नी वायू इंद्र यम ब्रह्मा याने अनुक्रमणे शक्ती धनुष्य वज्र घंटा दंड कमंडलू दिलं, सूर्याने तेज दिलं आणि कालाने ढाल दिली आणि कुबेराने पानपात्र दिलं जे देवीच्या हातात आपल्याला दिसत आहे आणि हिमालयाने सिंह हे वाहन दिलं अशी कथा आहे. आणि वेगवेगळ्या देवतांनी तिला आभूषण दिलेली आहे. नंतर हा महिषासूर राक्षस कोट्यवधी सेनेबरोबर आगदेवीवर त्यांनी आक्रमण केलं आणि या देवीनी ह्या सगळ्या राक्षसाचा आणि महिषासुराचा वध केलाय. आणि ते सगळं हे कथानक जे आहे ते कशात कशात आलेलं आहे, तर मार्कंडे पुराण जे प्रसाद प्रकाशनाचं मी अभ्यासलंय, देवी भागवत आहे, त्याच्यानंतर देवी महात्म्यात दुर्गा सप्तशती आहे, याच्यामध्ये ही कथा आलेली आहे. त्याच्यानंतर लक्षण ग्रंथाचा जो आधार घेतलेला आहे रूपमंडलमध्ये याच्याबद्दल संस्कृत काही श्लोक आहे. त्याचा अर्थ असे की त्रिभंग मुद्रेतील महिषासुराने उजव्या हातामध्ये क्रमशः त्रिशूल महिषासूर मर्दिनीने उजव्या हातात क्रमशः त्रिशूल खड्ग चक्र बाण आणि शक्ती हे आयुध धारण केलेली असून नंतर खेटक पाश अंकुश आणि घंटा ही आयुध तिने घेतलेली आणि राक्षसाचे केस पकडलेले आहेत. आणि याचं असं वर्णन केलेलं आहे म्हणजे थोडक्यात ही महिषासूर मर्दिनीचीच प्रतिमा आहे हे आपल्याला दिसते. हे रूपमंडल श्री सूत्रधार मंडल प्रणिते वास्तुशास्त्र बलराम श्रीवास्तव मोतीलाल बनारसीदास यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यानंतर आज गायत ह्या दुर्गेची आराधना आपल्याकडे चालू आहे, ती जास्तीत जास्त महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये आहे आणि खाली आपल्याला भवानी मातेच्या पायाशी महिषासूर दिसतो आहे. आता तुळजाभवानीच्या संदर्भातले प्राचीन शिलालेख जे आहे दोघा तिघांनी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याच्यातला उस्मानाबाद जिल्ह्यातला काटीचा शिलालेख आहे तो शके 1086 त्याचा आत्ता सांगितलं आहे. त्याच्याबद्दल म्हणजे इसवी सन 1164 त्याच्यामध्ये तुकाई मंदिराला जे दान दिलं त्याच्याबद्दल उल्लेख आहे. म्हणजे आता ती तुकाई म्हणजे ही तुळजापूरची देवी ही काटीची याबद्दल अजून मतभेद आहे. आणि दुसरा जो शिलालेख आहे जे तुळपुळेनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे त्याच्यामध्ये 1320 बहामनी सुलतान फेरोज शाह याच्या कालखंडातला हा शिलालेख आहे. त्याचा आशय असा की परशुरामजी गोसावी म्हणजे परशुराम गोसावी असा तुळजामातेच्या यात्रेस आले असताना श्रीची मूर्ती घडीत त्यांनी दिली असा उल्लेख. पण याच्यामध्ये दोन मुद्दे असे आहेत की श्रीची मूर्ती त्यांनी दिली हा एक, पण तुळजापूरच्या यात्रेस तो आला होता म्हणजे तुळजापूरचं हे मंदिर 1300 थोडंसं आधीचं असण्याची इथे शक्यता वाटते. आत्ता सध्याची जी तुळजाभवानीची मूर्ती आहे ती काळ्या पाषाणात आहे. आता इथे गंडकी शिळा असं म्हटलं जातं. आता गंडकी शिळा म्हणजे काय, तर गंडकी ही नदी आहे, गंगेची हिमालयातून उगम पावणारी एक उपनदी आहे. साधारण गंडकी ही हिमालय नेपाळ उत्तर प्रदेश गोरखपूर जिल्हा बिहार चंपारण्य या भागातून आणि बिहारमधून मुझफ्फरपूर हाजीपूर याच्या दरम्यान पाटण्याच्या सीमेस ती गंगेला मिळते. त्यानंतर या नदीला शाळीग्रामी पण म्हणतात, म्हणजे आपण जे शाळीग्राम वापरतो या साधारण एरियातले असावेत, म्हणजे तिच्या पात्रातील गोट्यांना शाळीग्राम म्हणतात. त्या नदीकाठच्या प्रदेशातील दगडापासून कदाचित ही मूर्ती बनवली असेल, म्हणजे हा जो दगड आहे गंडकी पाषाण तिकडून आणण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला शक्यता आहे. सध्याची मूर्तीची स्थिती अत्यंत चांगली आहे, तिची झीज म्हणजे तशी कमी प्रमाणात आहे, अतिशय तिला चांगली ठेवली पण आहे. परंतु ही पिढ्यानपिढ्यासाठी ही मूर्ती आपल्याला जतन करायची, तिचं संवर्धन करायचं आहे, त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी तिची काळजी घ्यायला हवी.
3: तुळजापूर परिसरातील देवींची ठाणी, काही गोष्टींमध्ये तर्क लावावा लागतो आणि जिथं तुळजाभवानी मातेविषयीच माहिती देणारं साहित्य अगदी खूप कमी प्रमाणामध्ये आहे, मग इतर परिसरामध्ये असलेल्या देवींच्या विषयी सुद्धा काही फक्त कमीत कमी साहित्यामध्ये नामोल्लेख आलेला आहे आणि त्यावरून फक्त काहींच्या बाबतीमध्ये तर्क लावून काही गोष्टी मी या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि देवीविषयीच्या प्रथा परंपरा याविषयी याच्यामध्ये आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आदिमाया आदिशक्ती असलेल्या देवीची अनेक रूपे भारतभर विखुरलेली आहेत, ती सर्व शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रात ही देवीची 3.5 शक्तीपीठे आहेत, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई ही पूर्ण पीठे म्हणून ओळखली जातात, तर सप्तशृंगी देवीचे पीठ अर्धे पीठ आहे. तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. महाराष्ट्रात आजही भवानी माता हजारो घराण्यांची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. देवीची मंदिरे जिथे जिथे आहेत तेथे तेथे नवरात्रात मोठे उत्सव साजरे केले जातात. दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रतिरूप समजले जाते. मनोबल लाभावे, समृद्धी यावी आणि जीवन अध्यात्माने संपन्न व्हावे यासाठी दुर्गेची उपासना करण्यात येते. महिषासूर, धारासूर, चंडमुंड, शुंभ निशुंभ अशा दैत्याचा विनाश करणारी ही महाशक्ती आहे. दुर्गेची उपासना ही एक प्रकारे शक्तीची उपासना आहे. दुर्गा पूजेचा अधिकार सर्व जातींना दिलेला आहे, त्या दृष्टीने ही धर्मनिरपेक्ष देवतास म्हटली पाहिजे. तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर नगरीप्रमाणेच तुळजापूरच्या परिसरात अनेक देवींची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. त्याचा संबंध तुळजाभवानीशी आहे कारण त्या तुळजाभवानी मातेच्या बहिणी मानल्या जातात. प्रत्येक देवींची ठिकाणे ही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली आहेत. त्या प्रत्येकीच्या प्रथा परंपरा आगळ्या वेगळ्या आहेत. त्यामध्ये हिप्परगा राव येथील एडाई, देवताळा येथील जगदंबा देवी, एरमाळ्याची एडेश्वरी, हिंगळजवाडी येथील हिंगळजई, चिवरी येथील महालक्ष्मी, धारासूर येथील धारासूर मर्दिनी व हातला देवी यांचा समावेश होतो. यमाई देवी ही हिप्परगा राव म्हणजे कर्नाटक सीमेपासून अगदी जवळ असलेलंच हे ठिकाण आहे आणि या मंदिरामध्ये काही अशी काही वैशिष्ट्ये आहेत की आजपर्यंत जी आपल्या म्हणजे आपल्यापर्यंत कधी पोहोचलेलीच नाहीत. तर या देवीचा मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि घटस्थापनेच्या वेळेस त्या ठिकाणी एक अशी प्रथा आहे, मंदिर मुळातच डोंगरावर आहे आणि त्या ठिकाणी घटस्थापनेच्या दिवशी 9 पुजारी त्या म्हणजे 9 वेगवेगळ्या जातीतील त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी थांबतात. 9 दिवस घटस्थापना केल्यानंतर 9 दिवस पूर्णपणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी उपास केलेला असतो की दिवसभर त्यांनी तोंडामध्ये पाणी घ्यायचं नाही आणि दररोज 5 वाजता उपवास सोडायचा. आणि त्या पुजाऱ्यासाठी असा एक नियम आहे की या 9 दिवसात संबंधित पुजाऱ्यापैकी कोणाच्या घरी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तरीही त्याने मंदिरातून घरी जायचे नाही, किंवा 9 पैकी एखाद्या पुजाऱ्याचाही मृत्यू झाला तर त्याचे प्रेत गावात न नेता डोंगरावरच त्याचा अंत्यविधी करायचा. घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस त्या 9 पुजाऱ्यांनी गावच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही असं सांगितलेलं आहे. त्याशिवाय त्या ठिकाणी एक अशी आख्यायिका सांगितलेली आहे की त्या पूर्वी तिथं यमाई नावाची एक स्त्री त्या डोंगरावर राहायची आणि तिचं दैवी स्वरूप त्यावेळेस कोणालाही माहीत नव्हतं आणि ते दररोज डोंगरावरून खाली उतरून एका मायाच्या शेतामध्ये जाऊन भाजीपाला तोडून आणायचा. त्या शेतकऱ्याला प्रश्न पडलेला होता की आपल्या शेतातील माळ सगळं कोण घेऊन जाते. शेवटी त्याने ठरवले की आपण पाळ ठेवून जो कोणी चोर असेल त्याला पकडायचे. काही वेळाने यमाई तिथं त्या ठिकाणी आली, पाळ ठेवलेल्या मायाने तिला पकडले, त्यावेळी त्याच्या तावडीतून निसटून ती यमाई पळत सुटली. ते थेट डोंगरावर शेतकरी हातात काटे घेऊन तिच्या पाठीमागे पळत होता. ती कशी बशी डोंगर माथ्यावर पोहोचली पण तिथेच ती धाडकन कोसळली व पालथी पडली. तेथेच ती गुप्त झाली म्हणून त्या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे आणि पालथी पडल्यामुळे आम्ही आईची पूजा करतो असं पुजारी सांगतात. पळत असताना डोंगराहून मागे वळून दोन ठिकाणी यमाई देवीने पाहिले, त्या ठिकाणी देवीच्या पाऊल खुणा आहेत. आणखीन एक त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी त्या गावामध्ये लिंबाच्या झाडाचं महत्व पुजारी सांगतात की गावात कोणीही लिंबाचं झाड कधीही तोडत नाही. लिंबाच्या झाडाचं लाकूड कोणत्याही कामासाठी वापरत नाहीत. शेतीच्या कामात किंवा बांधकाम रस्ते तयार करत असताना जर लिंबाच्या झाडाचा अडसर आला असेल तर ते झाड विकायचं, पण त्याचा आलेला पैसा स्वतःसाठी खर्च न करता तो देवीसाठी खर्च करायचा असं, कारण त्या लिंबाच्या झाडामध्ये देवीचा निवास आहे असं तेथील लोक मानतात. आणखीन एक वैशिष्ट्य की पलंगाचं महत्व त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे की देवीची निद्रा करण्यासाठी मंदिरामध्ये एकमेव पलंग आहे. दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन झाले की देवीची निद्रा सुरू होते ते अश्विन पौर्णिमेपर्यंत, आणि पौर्णिमेच्या दिवशी मग त्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. देवीची निद्रा पलंगावर असल्यामुळे गावात कोणीही पलंग वापरत नाही, पलंगावर झोपत नाहीत, बसत नाहीत. इतकंच नव्हे तर त्या गावामध्ये व्यक्ती जर बाहेर गावी गेलेला असेल तर तो तेथेही पलंगाविषयीचे नियम काटेकोरपणे पाळतो. त्या गावातील विवाह सोहळ्यातही मुलीला पलंग गादी देत नाहीत आणि मुलाच्या लग्नामध्ये घेत नाहीत. अशा अनेक प्रथा परंपरांचं पालन हिप्परगा गावातील ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने आजही करतात. आणखीन एक इथं जवळच तुळजापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर चिवरी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी देवीच्या बाबतीमध्ये अशा अनेक प्रथा परंपरा आहेत की त्या ठिकाणी देवीला नवस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. की जसं कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो, दागदागिने किंवा वस्तू देवीला अर्पण केल्या जातात, पण तिथे एक वेगळी जी प्रथा आहे की देवीला मूल वाहण्याची प्रथा आहे. जे मूल देवीला वाहिलेले असते म्हणजे मुलगा असेल तर त्याला पोत्रास असं म्हटलं जातं, आणि त्याने देवीची सेवा करायची, दररोज मंदिरामध्ये जायचं, दररोज जर शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी मंदिरात जाऊन पोतराजाचा वेश परिधान करायचा, कपाळावर सिंदूराचा मळवट भरून हलगी हे वाद्य वाजवून देवीची आरती म्हणायची. आणि ज्याप्रमाणे खंडोबाला वाहिलेल्या स्त्रीला मुरळी असं म्हटलं जातं, तसं इथं चिवरी महालक्ष्मीला वाहिलेली जी स्त्री आहे तिला जानी हा शब्द वापरलेला आहे की त्या स्त्रीच्या अंगामध्ये देवी येते. जानी आणि पोतराजाचा पट बसवण्याचा कार्यक्रम असतो. पट बांधणे म्हणजे ज्या स्त्रीच्या अंगात नव्यानं देवी येते त्या स्त्रीला नवीन साडी चोळी नेसून हिरव्या बांगड्यावरून तिचं देवीशी लग्न लावलं जातं, आणि त्या दिवशीपासून तिच्या हातात झोळी काठी दिली जाते. वेताची 5 फूट लांबीची काठी व झोळी असते. काठीला एका टोकाला शेंदूर लावलेला असतो आणि त्या स्त्रीने दर शुक्रवारी मंगळवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी झोळी काठी घेऊन 5 घरी जाऊन देवीच्या नावाने जोगवा मागायचा असतो. आणखीन एक वैशिष्ट्य की त्या ठिकाणी यात्रेच्या वेळेस समान जो आहे ते चिवरीमध्ये पाटील घराण्याला आहे, आणि त्या पाटलाच्या घरातून देवीला यात्रेच्या वेळेस नैवेद्य जातो. ते एका मोठ्या टोपलीमध्ये किंवा दुरडीमध्ये आंबट भात म्हणजे खिचडा ठेवला जातो, त्यात कणकेचा मोठा दिवा ठेवला जातो आणि ती दुरडी मानकराच्या डोक्यावर ठेवली जाते. त्याच्या दोन्ही बाजूला दोघे जण हातात नंग्या तलवारी घेऊन चालतात. हे सर्व घेऊन समस्त गावकऱ्यासह वाजत गाजत ते मंदिराकडे येतात, नैवेद्य दाखवतात. पण आज बळी देण्याची जी प्रथा आहे, कोंबडे बकरे असेल किंवा रेड्याचा बळी असेल, तर ती अनिसने ही प्रथा काही वर्षापासून बंद केलेली आहे. त्यामुळे हे बळी देण्याची जी प्रथा आहे ती आता जवळजवळ बंद झालेली आहे.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: नमस्कार श्रोते हो, महिमा कुलस्वामिनीचा उदयोस्तू तुळजाभवानीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, खरं तर श्री क्षेत्र तुळजापूर असं आहे की त्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांपासून अनेक संत महंतांच्या चरणरजांचं पावित्र्य तुळजापूरच्या भूमीमध्ये भरलेलं आहे। अनेक राजे राजवाड्यांच्या आणि वीरागृहिणींच्या अदम्य ऊर्जेची स्मृती इथल्या भूमीच्या कणाकणात दाटलेली आहे। शाक्त, कापलिक, नाथ आणि दसनामी संन्यासी गोसावी या साधना संप्रदायांच्या प्रभाव खुणा इतिहासांच्या पानात आणि तुळजापुरात आज अस्तित्वात असलेल्या मठ मंदिरात क्षीण अवस्थेत जाग्या आहेत। असं जरी असलं तर पवित्र भारताच्या मानचित्रावर तुळजापूरचा बिंदू ठसठशीत आहे आणि याच पावित्र्याचं आणि ठसठशीत असणाऱ्या बिंदूचं म्हणजे अर्थात श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा अतिशय चांगला असा पर्वकाल सध्या सुरू आहे आणि या पर्वकालामध्ये आपण सर्वजण पुण्य अर्जित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि शब्दसुमनांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच भक्तीलहरी आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। विष्णुदास असं म्हणतात, श्री जगदंबे अंबे रेणुके यावे लवलाही, निशिदीन स्तवितो पदकमला तव दर्शन मज देई, उत्पत्ती स्थिती लय कारण ही इच्छा तव माते, ब्रह्मा विष्णू शंकर मूर्ती वर्तती तव सत्ते, इच्छा मात्रे ब्रह्मगोळ हा नाचविसी आई, श्री जगदंबे अंबे रेणुके यावे लवलाही। अर्थात ज्या पद्धतीनं विष्णुदास म्हणतात की श्री तुळजाभवानी जी आहे ती उत्पत्ती स्थिती लय याची कारण असणारी आहे आणि ती इच्छा मात्रे हा जो आपला ब्रह्मांड आहे त्याचा गोळा फिरवणारी अशी ही श्री तुळजाभवानी साक्षात शक्ती आहे। अशा या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची इत्यंभूत माहिती जी आहे ती आपण घेत आहोत आणि त्यासाठी दररोज प्रमाणे आज आपल्या समवेत आहेत इथे तुळजापूरमधील पुराण साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर आणि त्यासोबत इतिहास आणि लोकपरंपरा जी आहेत त्याचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम जे स्थानिक पुजारी पण आहेत। तेव्हा आज आपण जाणून घेत आहोत ते तिसऱ्या माळेविषयी, म्हणजे अर्थात 13 ऑक्टोबर हा जो दिवस आहे मंगळवारचा दिवस आहे आणि या मंगळवारच्या दिवशी नेमकं श्री तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रामध्ये शारदीय नवरात्राच्या अनुषंगानं नेमके कुठले कुठले फुलाचार नित्य उपचार होतात ते जाणून घेऊयात। सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगू इच्छिता?
1: नमस्कार श्रोते हो, श्री भवानी देवे नमः। महामाया हरिश्चेषा तया सम्मो हेते जगत, ज्ञानीनामपि चेतांसी देवी भगवती हे सा कवचामधला हा एक श्लोक आहे। याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्ञानी जे सगळे लोक आहेत किंवा प्रत्येक ज्ञानी प्राणी संसारातील नानाविध कर्म करत या महामायेच्या प्रभावेनं काय होतात तर या मायारूपी भोऱ्यामध्ये अडकलेले आहेत। परंतु आश्चर्य हेच आहे की माया ही जशी एक स्त्रीवाचक शब्द आहे, माया ही जशी शक्ती आहे तशी ही माया आपल्या प्रपंचात अडकवते, तर त्याच पद्धतीनं हेच मायेचं रूप ह्या मायेच्या वरती जी माया आहे जिला आदिशक्ती म्हणतो ती आदिशक्ती या मायेपासून आपल्याला परावृत्त पण करत असते आणि हे तिचे जे अनुष्ठान आहेत तिचे जे व्रतवैकल्य आहेत हे त्या मायेपासून दूर होण्यासाठी किंवा मायेचं मूळ स्वरूप लक्षात घेऊन त्यापासून परावृत्त होण्यासाठी आपल्याला हे नवरात्ररूपी अनुष्ठान सांगितलेले आहेत। तर यामध्ये आपण सातत्यानं हे अनुष्ठान करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण त्याविषयी विश्लेषण आपण थोडक्यात पुढे पाहूया। प्रथम आजचा जो दिवस आहे तो म्हणजे अश्विन शुक्ल तृतीया वार मंगळवार, विशाखा नक्षत्र प्रीती योग तैतिलकरण संध्याकाळी गरजकरण अशा पद्धतीनं आहे। आज सप्तरात्र उत्सव आरंभ करता येतो। पंचांगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील सप्तरात्र उत्सव आहे, पंचरात्र उत्सव आहे, त्रिरात्र उत्सव आहे आणि एकरात्र उत्सव आहे। तर हे सगळे उत्सव वेगवेगळे नवरात्राचे एक एक दिवस पर्व काळ आहेत। त्याचं कारण काही अडचणींमुळं जर आपल्याला घट घालायला अडचण असेल तर ह्यापैकी सप्तरात्र उत्सव किंवा पंचरात्र किंवा त्रिरात्र किंवा एकरात्र उत्सवसुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीनं हे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे।
0: सर्वोत्तमाचार्य, आपण ज्या पद्धतीची ही माहिती सांगितलेली आहे ती निश्चितच खूप महत्त्वाची आहे, कारण श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या घरातलं अनुष्ठान असेल किंवा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जे अनुष्ठान होतं अगदी त्या पद्धतीचं सुद्धा अनुष्ठान आपल्या घरी करून तिची ऊर्जा आणि तिचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात। आता आपल्या समवेत श्री नागनाथ भाऊ भांजी आहेत। भाऊ, आपण काय सांगू इच्छिता की आपण तर दोन दिवसाचं पाहिलेलं आहे की शारदीय नवरात्रातली घटस्थापना, पहिली माळ, दुसरी माळ, तिसऱ्या माळेला पण तुळजाभवानीच्या देवीचा नित्य उपचार जो असतो तो कसा असतो ते एक सांगा पहिल्यांदा।
2: नित्योपचार म्हणजे दररोजच्या नित्योपचाराप्रमाणे तुळजाभवानी देवीजींचं सकाळी मंदिर उघडल्यानंतर चरणतीर्थ पूजा होते। चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर देवीजींची अभिषेक पूजा होते। या अभिषेक पूजा म्हणजे मध्ये तुळजाभवानी देवीस भक्तांकडून जे केले जाणारे नवस म्हणजे अभिषेक, भोगी पूजा किंवा सिंहासन पूजा ही यावेळी घातली जाते। त्यानंतर 9 वाजता ही अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीजींना उंची साडी, वस्त्र वगैरे नेसून अलंकार, फुलहार वगैरे घातल्यानंतर संपूर्ण दिवसभर देवीजी या भक्तांना दर्शन करती होतात आणि रात्री 7 वाजता पुन्हा देवीजींची अभिषेक पूजा चालू होते। ती अभिषेक पूजा संपल्यानंतर अंदाजे 9-9:30 दरम्यान तुळजाभवानी देवीजींचा छबिना निघतो नित्याप्रमाणे, म्हणजे नवरात्रातल्या 9 दिवसात, आणि तो छबिना संपल्यानंतर देऊळ हे बंद होते।
0: तर भाऊ, ज्या पद्धतीने आपण सांगत आहात की देवीची जी नित्योपचार पूजा असते शारदीय नवरात्र महोत्सवातील, जे वर्षभर 365 दिवस असते, अगदी त्या पद्धतीनं असतं। फक्त ललिता पंचमीपासून मात्र अलंकार महापूजा सुरू होतात, पण हा जो कालावधी आहे दर्शनाचा तो मात्र थोडासा जास्त असतो। म्हणजे कसा की चरणतीर्थ अगोदर समजा 4-5 वाजता होत असेल तर ते चरणतीर्थ रात्री 1-2 वाजता होतं, कारण भक्तांना जास्त या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून। आणि हे जे साधारणतः छबिना जो असतो तो किती वाजता सुरू होतो आणि त्यासोबत अजून दुसरा कुठला विधी असतो?
2: छबिना अंदाजे दररोज रात्री देवीजींची अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीला साडी, चोळी, फुल, हार वगैरे घातल्यानंतर हा छबिनेची सुरुवात होते आणि हा छबिना अंदाजे 9:30-10 वाजेपर्यंत संपतो।
0: अच्छा,
2: थोडस मागापुढे वेळ होते आणि मंदिर बंद झाल्यानंतर नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावरती भक्तांची रेलचेल असल्यामुळं सर्व भक्तांचं तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे दर्शनाशिवाय कुठलाही भक्त गेला नाही पाहिजे आणि त्याचे जे कुलधर्म कुलाचार विधी वगैरे आहेत त्या झाल्या पाहिजेत, याच्यासाठी जे मंदिर उघडण्याचं जे प्रयोजन आहे ते अंदाजे रात्री 1 च्या दरम्यानच केलं जातं की फक्त 1-2 तास मंदिर फक्त बंद राहतं।
0: पण पहिल्या प्रहरामध्ये मंदिर
2: उघडलं जातं, चरणतीर्थ होतं आणि जास्तीत जास्त लोकांना देवीजींचं दर्शन कसं होईल हे पाहिलं जातं।
0: अच्छा, आणि इकडे छबिना सुरू असताना प्रक्षाळ पण सुरू असते, तर प्रक्षाळ हा काय प्रकार असतो? ते
2: प्रक्षाळ म्हणजे काय की जे देवीजींचा गर्भगृह आहे साफसफाई स्वच्छ करायचा असतो। हे जे मंदिर आत गर्भगृह धुण्याचा म्हणजे स्वच्छ करण्याचा जो प्रकार आहे याच्यामध्ये सुद्धा भक्तांना सामावून घेतलेलं आहे आणि भक्त काय करतात या नवरात्रातही आणि कधी इतर वेळेसही दररोजचेही की आपल्याकडं असलेली कळशी असेल, तांब्या असेल, घागर असेल, ज्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीनं गोमुखातील पाणी घेऊन येतात आणि महंत जे आहेत ते गर्भगृहामध्ये आतल्या बाजूला उभा राहून जे भक्तानं पाणी आणलेलं असतं एक लाईननं भक्त येत असतात आणि ते आणलेलं पाणी जे आहे ते महंताच्या हातात देतात आणि महंत आतमधली जी बाजू जी आहे साफसफाई व स्वच्छता करून घेतात करतात आणि आलेला भक्त जो आहे त्या घागरीमधलं जे तीर्थ आहे ते घेऊन देवीला नमस्कार करून बाहेर येतात। या पूजेला प्रक्षाळ पूजा अशी म्हटली जातं आणि परंपरेने हे आताही चालू आहे।
0: तर सर्वोत्तमाचार्य, आपल्याकडे परत एकदा येतो, कारण आपण तुळजाभवानीच्या मंदिरातला तर नित्य कुलाचार जो आहे तो सांगितलेला आहे, धार्मिक विधी काय चालतात ते सांगितलेलं आहे, जे आपल्या घरी भक्त आहेत आणि घरीच त्यांनी घटाची स्थापना केलेली आहे आणि दैनंदिन आराधना पण करत आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन नेमकेपणा कसा आणता येऊ शकतो जेणेकरून त्यांच्या जीवितांचं कल्याण होईल आणि त्यांना जे आवश्यक आहे त्या पण गोष्टी त्यांना आयुष्यामध्ये मिळू शकतील, थोडक्यात तुळजाभवानीचं सान्निध्य मिळू शकेल?
1: श्रोते हो, प्रत्यक्षात प्रतिपदे दिवशी घटस्थापना झाल्यानंतर सर्व ब्रह्मवृंदांना या ठिकाणी अनुष्ठानाची वर्णी दिलेली आहे। अनुष्ठानाचे जे प्रकार आहेत ते तुळजापुराच्या मंदिरामध्ये देवीचे सप्तशती पाठ, नवग्रहाचा जप, त्याचबरोबर रुद्र आवर्तन, सौंदर्यलहरी, देवी भागवत, मार्कंडेय पुराण, त्याचबरोबर तुळजा सहस्रनाम या सर्व ग्रंथांची पारायण करण्यासाठी ब्राह्मणांना अनुष्ठानित केलं जातं. याचबरोबर जर हे सामूहिक अनुष्ठान जे माननीय कलेक्टर साहेबांच्या हस्ते, जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते याची वर्णी दिली जाते, त्याचा जो संकल्प आहे तो केवळ आणि केवळ सकल जनानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अभिवृद्ध्यर्थम, म्हणजे सगळ्या जनतेसाठी, विश्वकल्याणासाठी, जनकल्याणासाठी हा संकल्प करून या ठिकाणी ही वर्णी दिली जाते. परंतु हे जसं अनुष्ठान एक प्रकारे सामूहिकरित्या कल्याणासाठी आहे, तसंच नवरात्र महोत्सव हा एक पर्वकाळ आहे. म्हणजे जसं की कुंभ पर्वकाळ असतो, त्यावेळेला आपण या कुंभपर्वकाळामध्ये एखाद्या नदीचं स्नान करतो, तर ती नदी त्यावेळेस 12 महिने पण ती नदी वाहत असते, परंतु कुंभपर्वात जर स्नान केलं तर तिचं वैशिष्ट्य असतं. तसं नवरात्रामध्ये जर काही अनुष्ठान केली तर ती अनुष्ठानं निश्चितच जास्त फलद्रूप असतात. आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर जनकल्याणाचा आपण मनामध्ये संकल्प ठेवून किंवा परोपकाराचा संकल्प ठेवून आपण आपली अनुष्ठानं सुरू करू शकतो. त्यामध्ये मी काल सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त असेल, त्याच्यानंतर दुर्गा स्तोत्र असेल, त्याचबरोबर श्री भवानी देव्ये नमहा, श्री दुर्गा देव्ये नमहा असे नामजप असतील, त्याचबरोबर आपल्याला ज्या ग्रंथांचं पारायण शक्य आहे, आपल्याला जेवढी बैठक शक्य आहे तशा पद्धतीनं आपण हे ग्रंथ, वेगवेगळे ग्रंथ वाचू शकतो. मुळातच आजच्या या सोशल मीडियामध्ये आपण देवावरती लिखाण असलेले कुठले तरी लेख वाचणं किंवा व्हिडिओ बघणं ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे त्यांची ग्रंथ अवलोकन करणं. कारण ग्रंथांच्या अवलोकनामधून आपली भावभक्ती वाढते आणि मोबाईलमधून जे काही बघतो आपण त्याच्यामधून आपली केवळ बहिर्मुक्ताच वाढते. म्हणूनसाठी आपण ग्रंथाकडे जर वळलो तर निश्चितच आपलं आत्मकल्याण कशात आहे हे या ग्रंथाच्या अवलोकनातून साध्य होतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मननात त्रायते इति मंत्रा, मंत्रांचा जप का करायचा, मंत्र का म्हणायचे, श्लोक का करायचे किंवा अनुष्ठान का करायचे, तर जे तारुण्य येतं त्याला मननात त्रायते इति मंत्रा, म्हणजे जे मनन करून मनन केल्याने तारुण्य येतं त्याला आपण मंत्र म्हणतो. तर तो मंत्र आपण जर सातत्यानं केला तर आपल्याला तारून जायचं, म्हणजे काय करायचं तर इह भवसागरातून आपण पार होणार आहोत. म्हणजे हे जीवन आहे ना ते आनंदमय सुखमय होण्यासाठी आपल्याला मंत्रांचं अनुष्ठान किंवा मंत्रांचा आधार असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचाच हा नवरात्र पर्वकाळ आहे.
0: आता आणखीन एक थोडीशी भीती असते सर्वसामान्य भक्तांच्या आणि भाविकांच्या मनामध्ये की कुठलाही मंत्रोपचार करत असताना किंवा काल तुम्ही घटस्थापना करत असताना संकल्प करा किंवा त्याचा एक विधी प्रकार सांगितलेला असतो, तर त्या बाबतीत जर तेवढं पुरेसं ज्ञान नसेल तर सर्वसामान्य भक्तांनी घरातल्या घरात कशा पद्धतीनं हा मंत्राचं पठण असेल किंवा हे कुठलंही जे अनुष्ठान असेल ते कशा पद्धतीनं करायला हवं?
1: मुळात संकल्प हा संस्कृत मधूनच म्हटला पाहिजे असं काही नाही. संकल्प हा आपल्या बोली भाषेमध्ये भगवंतापर्यंत, देवी भगवतीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपण हातात पाणी घेऊन संकल्प सोडू शकतो, हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा, ज्या मंत्रांची आपल्याला गुरुदीक्षा झालेली आहे, कुणाकडून तरी आपण गुरुमुखी घेतलेली आहे, तर त्या मंत्रांचं सातत्यानं अनुष्ठान जप करणं हे उत्तम. आणि जर आपल्याला ते शक्य नसेल, तसं झालं नसेल, तर ते मिळवण्याचा प्रयत्न करून आपण करू शकतो. त्या उपरही बघितलं तर आपल्याला प्राकृतमध्ये अनेक संतांची रचना या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसे दुर्गा स्तोत्र जे आहे, नगरात प्रवेशले पंडुनंदन ते देखील दुर्गास्थानं, त्याच्याशी सुरुवात आहे असं जे दुर्गा स्तोत्र आहे ते सुद्धा आपण पठण करू शकतो. कारण अशा वेगवेगळ्या स्तोत्रांच्या माध्यमातून आपली ऊर्जा वाढवण्याचं हे नवरात्र माध्यम आहे.
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी अतिशय सुव्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेलं आहे की खरं तर आपण न भीती बाळगता मनातला भाव चांगला ठेवून जर आपल्याला ते करता येऊ शकत असेल ते खूप चांगली गोष्ट आहे. नाही, नेमका भाव कसा असला पाहिजे आणि भावाशी एकात्मता जी आहे आपली तीही कशी असली पाहिजे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणारच आहोत. पण भाऊ आहेत भाऊ, आता तुळजाभवानीच्या दर्शनाचा जर विचार केला समजा तर रांगेमध्ये अनेक म्हणजे कालानुरूप बदल केलेले दिसून येतात. आता सध्या घाटशीळ मार्गे भक्तांच्या दर्शनाचा विषय आहे, तर तो एक थोडासा सांगाव जेणेकरून जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांना ते लक्षात येऊ शकेल.
2: तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिरामध्ये येऊन त्याचं दर्शन, त्याच्या विधी ज्या आहे त्या सुखकारक आणि विनाशायास व्हाव्यात याच्यासाठी मंदिर प्रशासनानं वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. तर तुळजापूर शहरामध्ये आलेल्या भाविकांना तुळजाभवानी मंदिरामध्ये जाण्यासाठी जे घाटशील रोडची कार पार्किंग आहे किंवा वाहनतळ आपण ज्याला म्हणू, या वाहनतळामधून बघताना मंदिरामध्ये जाता येतं. व तिथे गेल्यानंतर जे दर्शन मंडप आहे त्या दर्शन मंडपामध्ये प्रवेश होतो व त्या दर्शन मंडपातून भवानीच्या वेगवेगळे प्रकारचे जे आता तुम्हाला दर्शन कुठलं घ्यायचं आहे, मुख दर्शन आहे, धर्मदर्शन आहे, अभिषेक पूजा आहे, साडीचोळीची जी पूजा करण्याचे जे प्रकार आहेत, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते आपापल्या उपलब्ध वेळेच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला त्या लाईनमध्ये जाऊन तुळजाभवानी देवीजींचं दर्शन होतं.
0: तर हे दर्शनाचं याच्यासाठी सांगितलं की ऐकणारा जो श्रोता वर्ग आहे जो तुळजापूरमध्ये येतो आहे, साहजिकच आहे की आपण पहिल्या भागापासून सांगत आहोत की दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय न करता आपल्यासोबत पाणी ठेवावं आणि त्या पद्धतीनं दर्शनाला यावं. कदाचित आपण तातडीनं येऊन लगेचच निघून जाण्याचा विषय पण असू शकतो, तर आपल्याला दर्शन रांगेची सुद्धा व्यवस्था माहीत असायला हवी. आणि तुळजापूरच्या चारही दिशाला पार्किंगची व्यवस्था आहे त्याप्रमाणे पण आपण समजून घ्यायला हवं, जे तुळजापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पोलीस प्रशासन, मंदिर प्रशासन, नगरपालिका प्रशासन या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला त्या सूचना मिळून जातील. तर हे सर्वोत्तमाचार्य आपण याच्यामध्ये आणखीन काय सांगू इच्छिता का की हे दर्शनाची व्यवस्था आणि ही प्रक्रिया नेमकी कशी आहे ती?
1: श्रोते हो, नवरात्र महोत्सव हा जगदंबेचा उत्सव आहे, परंतु यामध्ये जर बघितलं तर आपली संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था सुद्धा उतरलेली असते, म्हणजे प्रशासन सुद्धा या नवरात्र महोत्सवामध्ये सहभाग घेतं. त्याचं एकमेव कारण हे जनतेची सुरक्षा आणि जनतेची सोय हे या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं ध्येय असतं. परंतु काल एक दुर्दैवी प्रकार जो सोलापूर धुळे महामार्गावर घडला त्यामध्ये एका अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर आहे. तर दुर्दैव असं आहे की तुळजापूर यात्रेला जाऊन त्यांचा जीव गेला अशा पद्धतीनं कुठंतरी एक अपप्रचार होतो. तर मला अशी विनंती करायची आहे, जेवढे भाविक भक्त आजपासून चालत येत आहेत, बरेच भाविक भक्त गाडीवर येतात, बरेच भाविक भक्त गाड्या कडेला लावून सुरक्षेचा दृष्टिकोन चुकीचा ठेवून आपला स्वतःचा जीव धोक्यात घालतात, तर अशा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की प्रत्येक भाविकांनी आपली सुरक्षा प्रथम स्थानावर ठेवून या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्यक्षामध्ये या देवी दर्शनाचा उत्तम असा लाभ घ्यावा.
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी सुद्धा त्याला एक जोड दिलेली आहे. निश्चितच कालची 2 दिवसापूर्वीची गर्दी ही प्रचंड होती, ज्योत घेऊन जाणारे अनेक युवक होते, अनेक शारदीय नवरात्र मंडळ होते, त्यामुळे तो युवकांचा जोश जो होता, त्यांचा जो उत्साह होता, तो सुद्धा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर काही गोष्टीसाठी कारणीभूत ठरतो. त्यानुसार आपण थोडासा विचार करावा हा एक भाग सांगण्याच्या पाठीमागला होता. मी परत एकदा भाऊंकडे येतो. भाऊ, आपण नेहमी तुळजापूरमध्ये आलो किंवा श्री तुळजाभवानीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव निघालं, तुळजापूर मंदिराच्या परिसरामध्ये आपण चक्कर मारली की आपल्याला तुळजापूर मंदिरामध्ये जर आपण प्रदक्षिणा मारली किंवा तुळजापूरच्या मंदिरामध्ये दर्शनाकडे गर्भगृहाकडे जात असताना पायऱ्या उतरत असताना आपण जर पाहिलं तर आपल्या कानावर आवाज सातत्यानं पडतो तो म्हणजे संभळाचा. आणि संभळाचा आवाज पडला म्हटलं की त्याच्या पाठोपाठ येतो गोंधळ. तर संभळ आणि गोंधळ याचा जर समजा एकत्रित आपण विचार करायचा म्हणला तर तुळजाभवानीच्या मुख्य धार्मिक विधीकडे सुद्धा पाहिला जातो गोंधळाला म्हणून. तर हा गोंधळ नेमका तुळजाभवानीचा कसा असतो ते एक सांगा.
2: मी श्री देवी भक्तांना सांगू इच्छितो की तुळजाभवानी देवीजींचे 22 ते 25 प्रकारचे वेगवेगळे विधी आहेत, जे तुळजाभवानी भक्तांकडून मंदिरामध्ये येऊन कुलधर्म कुलाचार याप्रमाणे हे विधी केले जातात. याच विधीपैकी एक विधी म्हणजे गोंधळ. आता वास्तविक पाहता गोंधळ हा जो शब्द आहे हा अपभ्रंश झालेला आहे, कारण मूळ शब्द जो आहे आणि त्या जो अर्थ आहे तो असा आहे की सर्व भक्त एकत्र बसून, मग ते आपलं गोंधळ आपल्या घरामध्ये असेल तर घरातले लोक किंवा पाहुणे रावळे, त्यानंतर बाहेर मंदिरामध्ये असेल तर आपले आप्तिष्ठ वगैरे जे काय आहेत ते, किंवा जे गोंधळ करणारे आहेत ज्या भक्तांचा गोंधळ आहे ते लोक, म्हणजे हा विधी जो आहे तो 1-2 व्यक्तीशिवाय एक भक्तांचा जो समूह आहे या समूहाच्या माध्यमातून गोंधळ पूजा जी आहे ती केली जाते. मग पूर्वी या विधीला गणदल असे नाव होते. गणदल, गण म्हणजे लोक किंवा समूह, आणि जे दल आहे ते लोक एकत्र येऊन जी पूजा केली जाते त्याला गणदल. तर पुढं चालून या गणदलाचा अपभ्रंश झाला आणि ते बोलण्यामध्ये गोंधळ या पद्धतीनं चालू झालं आणि हे चुकीचाच शब्द पुढं वापरला गेला आणि मूळ शब्द जो आहे गणदल तो बाजूला गेला. मग हा गोंधळ शब्द प्रचलित झाला आणि हा शेकडो वर्षापासून जो प्रचलित झालेला गोंधळ शब्द आहे तोच आजही चालू आहे. वास्तविक पाहता आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये उतरतो तर हे जे संबळ वाजून देवीची पूजा करण्याचा जो मान आहे किंवा अधिकार आहे ते तुळजापूर शहरातील गोंधळी लोकांना आहे आणि याच गोंधळी लोकांचे जे पूर्वज होते या पूर्वजांनी, कारण वास्तविक पाहता संबळ हे रणवाद्य आहे, याच गोंधळी लोकांच्या पूर्वजांनी रणामध्ये सुद्धा गोंधळ वाजवलेला आहे, म्हणजे गोंधळ घातलेला आहे किंवा संबळ वाजवलेला आहे आणि याच म्हणजे या पूर्वजांचे जे वंशज जे आहे ते तुळजापूर शहरामध्ये तुळजाभवानी देवीजीचा संबळ वाजून गोंधळ घालण्याचे काम आणि कर्तव्य करतात. मग हे कसं असतं, गोंधळ कसा घातला जातो की जे तुळजापूर भवानी मंदिरामध्ये जो गोंधळी ओटा आहे त्या ओट्यावरती संबळ वाजवले जातात, तुणतुणं वाजवलं जातं, मंजिरी वाजवली जाते आणि समोर ऊसाचं किंवा ज्वारीचे जे ताट असतात याचा एक छोटासा मंडप केला जातो, पूजेचे साहित्य पूर्ण मांडलं जातं, कलश असतो, नारळ असतो, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का व इतर पूजेचे साहित्य असतं, गोंधळी जे आहेत ते संबळ वाजवतात, देवीचे पद म्हणतात आणि देवीचे पद म्हणून ज्यांचा गोंधळ आहे जे भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये स्थैर्य, आनंद, सुख नांदावा यासाठी देवीला आळवणी विनवणी करतात व अंदाजे 15-20 मिनिट किंवा अर्ध्या तासाच्या दरम्यान तो गोंधळ पूर्ण होतो आणि त्या पद्धतीनं पुन्हा तो गोंधळ संपल्यानंतर त्या भक्तांचं जे ओझं उतरणं असतं त्या पद्धतीनं ते विधी त्या गोंधळांकडून केले जातात व तशा पद्धतीनं हा गोंधळ नावाचा विधी संपन्न होतो. आपण इतिहासामध्ये एक गोष्ट पाहूया की ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी लोकांना देश स्वातंत्र्यासाठी एकत्र करण्यासाठी हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू केला, तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी असाच प्रयोग केला आणि जे सरदार लोक मुस्लिम राजांच्या सेवेमध्ये होते या लोकांना एकत्र आणण्यासाठी बहादूरगडावरती गोंधळाचं प्रायोजन केलं. या सर्व मराठा जे सरदार आहेत आणि परंतु मुस्लिम राजांच्या सेवेमध्ये आहेत या सर्वांना निमंत्रित केलं, आमंत्रित केलं आणि तो गोंधळ घातला आणि त्या ठिकाणी गोंधळ घातल्यानंतर जो गोंधळाचा प्रकार होता त्यावेळी सर्व सरदारांना स्वराज्याचं जे आहे ते महत्व छत्रपती संभाजी महाराजांनी पटवून सांगितलं आणि त्यावेळी कितीतरी जे मराठा सरदार आहेत ते स्वराज्याशी मिळाले. म्हणजे या गोंधळाचा छत्रपती संभाजी महाराजांनी आपले जे मावळे आहेत किंवा जे सरदार आहेत जे बाजूला गेलेले आहेत त्यांना एकत्र करण्यासाठी या गोंधळाचा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे गणदल तेच आजचा गोंधळ, अशा पद्धतीनं ही गोंधळाचा इतिहास आहे.
0: तर भाऊ, आपण गोंधळाचा इतिहास तर सांगितला पण भाऊ त्याच्यासोबत आणखीन एक असा विषय येतो की तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये तशा अर्थानं जर पाहायला गेलं तर वर्षभर गोंधळाची प्रक्रिया असते, 365 दिवस भक्त येतात तुळजापूरच्या मंदिरामध्ये. गोंधळी कट्टा पण आहे की ज्या ठिकाणी गोंधळी बसलेले असतात आणि संभळा असतं, संभळाचा आवाज येत असतो, त्यांनी ते कवणं म्हणत असतात आणि समोर भाविक भक्त बसलेले असतात आणि ते गोंधळ करत असतात. पण त्यासोबत आणखीन एक असा विषय आहे की मग हा 300 वर्षभर चालणारा गोंधळाचा भाग शारदीय नवरात्र असेल, शाकंभरी नवरात्र असेल, त्यावेळेस देवीच्या समोर असणारा गोंधळ आणि त्यासोबत मग जो घरगुती गोंधळ करतात म्हणजे कुठल्याही शुभकार्याच्या अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये जागरण गोंधळ घालण्याची हे विधी असतो, तर ते नेमकं याला कसं तुम्ही जोडून सांगू इच्छिता ते?
2: मी आता बोलताना सांगितलंय की गोंधळ जो आहे तो तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही केला जातो, जे गोंधळी संबळ वाजून करतात आणि गोंधळ हा शुभ कार्यामध्ये, लग्नामध्ये किंवा एखाद्या भक्ताला जर आपलं दैवी कार्य करायचं असेल अशा वेळीसुद्धा जागरण गोंधळ हे केलं जातं आणि त्यावेळेस सुद्धा गोंधळी लोकांना सुपारी देऊन कवना म्हणण्यासाठी किंवा पद म्हणण्यासाठी पाचारण केलं जातं। ते गोंधळी लोक येतात संबळ वाजून, ज्याप्रमाणे तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये गोंधळ घातला जातो तसाच गोंधळ भक्ताच्या घरीही घातला जातो। त्यावेळीही भक्तांकडून मित्रमंडळी पैपाहुणे या सगळ्यांना बोलवलं केलं जातं व त्या भक्ताच्या यथाशक्ती काही वेळी जेवणाचा किंवा काही अल्पोपहाराचा मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीनं पाहुणचार करून हा गोंधळ जो आहे तो घातला जातो व देवीचे जे कवन वगैरे आहेत, जी गीता आहेत, पद आहेत ती म्हटली जातात व हा गोंधळ संपन्न होतो।
0: तर मी सर्वोत्तमाचार्य आपल्याकडे येतो शेवटी, कारण हा गोंधळाचा विषयच निघालेला आहे। तर आपण अनेक भक्ती संप्रदायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रथा परंपरा पाहतो ज्या की संगीताशी वाद्याशी निगडीत असतात, तर गोंधळ आणि इतर ठिकाणच्या ज्या परंपरा आहेत, म्हणजे जसं आपण कर्नाटक आंध्र प्रदेशामध्ये गेलो तर त्या ठिकाणी गायन, भक्तिगायन आणि सितारवादन अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये वीणावादन, रुद्रवीणावादन येतं। आपण पुरातन काळापासून सुद्धा पाहत आलेलो आहोत की संगीत आणि वाद्याचा जो संबंध आहे तो भक्तीशी खूप जवळून जुडलेला दिसून येतो। तर आपण याला कसं तुम्ही विस्तृत सांगू शकाल ते सांग।
1: श्रोते हो, मुळात भाऊंनी गोंधळ या प्रक्रियेबद्दल खूप विस्तारानं सांगितलेलं आहे। त्यामध्ये आत्ता प्रचलित शब्दाचा जर विचार केला तर असं सुद्धा म्हणू शकतो की गोंधळ पूजा करणं म्हणजे मनातला गोंधळ दूर करण्यासाठी सुद्धा ही गोंधळ पूजा घातली जाते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। दुसरी भक्ती परंपरा जी आहे ती भक्ती परंपरा केवळ कुठंतरी संस्कृत श्लोकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये पुराणांमध्येच अडकली असं नाही, तर त्या ग्रंथांचा पुराणांचा अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी अनेक अशी देवीची स्तुतिसुम्न निर्माण केलेली कवनं आहेत आणि ती कवनं त्या ठिकाणी या गोंधळाच्या पूजेच्या वेळी म्हटली जातात। त्यामध्ये त्रिभुवन का राजा मेरी मा तुळजा हो मा तुळजा अशा पद्धतीचं एक हिंदी पद आहे देवीजींच्या वरती रचलेलं, म्हणजे प्रत्यक्षात त्रिभुवनांचा राजा कोण असेल तर माझी तुळजा भवानी आहे असं भक्त म्हणतात। अशा पद्धतीची तिची स्तुतीपर कवनं या गोंधळाच्या गीतामध्ये म्हटली जातात। दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की गोंधळाच्या रूपानं आई जगदंबा ही विश्वव्यापिनी शक्ती जगाच्या चराचरामध्ये तिथं व्यापून उरते किंवा त्या ठिकाणी त्या भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते असा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात येतो। कारण तुळजाभवानी तुळजापूरला असेल परंतु कर्नाटकाच्या कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये किंवा आंध्र प्रदेशात किंवा अजून भारताच्या कुठल्याही भागामध्ये जर हे गोंधळी लोक गेले तर तिथं ह्या कृषीप्रधान पद्धतीनं जो चौक मांडला जातो आणि त्या ठिकाणावरती देवीजींचं कलशामध्ये आवाहन करून देवीजींची ही सगळी स्तुतीसुमनं त्या ठिकाणी गायली जातात आणि त्या भक्ताला तो आशीर्वाद मिळतो। त्याचं कारण काय तर केवळ आणि केवळ ही विश्वशक्ती तिचं आवाहन या गोंधळाच्या रूपानं केलं जातं। दुसरा महत्त्वाचा भाग हा कुलाचाराशी जोडलेला आहे, कारण घरामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांती असे हे तीन महत्त्वाचे जर प्रकार आहेत तर यामध्ये जर बघितलं तर हे सगळे आपल्या जीवनातले एक महापर्व आहेत। म्हणजे मुलाची मुंज असेल, लग्न असेल किंवा आपल्या घर एखादं मोठं घर निर्माण करणं असेल तर यावेळेला देवीजींची एक सान्निध्य भक्ती प्राप्त व्हावी म्हणूनसाठी घरामध्ये हा गोंधळ पूजेचा कार्यक्रम केला जातो।
0: श्रोते हो, श्री सर्वोत्तमाचार्य यांनी खरं तर ह्या गोंधळाला एक आध्यात्मिक अशी अनुभूती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण घरामध्ये सुद्धा आपल्या जे काही आपले मंगल कार्य असतात त्यावेळी सुद्धा आपण गोंधळाचा धार्मिक विधी का करतो। आणि खरंच खूप चांगली माहिती आपल्याला या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे। तेव्हा आज खरं तर आपली ही तिसरी माळ म्हणजे शारदीय नवरात्र महोत्सवातील तिसऱ्या दिवशीचं जे महत्त्व आहे ते आपण समजून घेतलेलं आहे एकूणच। तर यासाठी आपण श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर जे पुराण साहित्याचे आणि तुळजापूरमध्ये ज्या परंपरा चालत असतात धार्मिक अंगाने त्याचे अभ्यासक आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी पण असतात, आणि तसेच श्री नागनाथ भाऊ भांजी कदम आहेत जे लोकपरंपरा आणि ऐतिहासिक संदर्भाचे जे आपल्याला गोंधळाच्या माध्यमातून सुद्धा लक्षात आलेलं आहे। आपल्या दोघांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आजच्या तिसऱ्या माळेसाठी सुद्धा वेळ काढला आणि परत एकदा आपण श्रोतेव भेटणार आहोत उद्याच्या चौथ्या माळेची माहिती घेऊन अशाच पद्धतीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या या विशेष अशा कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार, जय भवानी।

0: प्रेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी, भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा, भाग 3, लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम.

0: श्रोतेहो, माणसानं जेव्हा एका दिव्य शक्तीला मानलं की त्यातून देव ही संकल्पना निर्माण होते आणि देव म्हटलं की समर्पणाची भावना आली. या समर्पण भावनेतून देवपूजा ही संकल्पना रूढ झाली. म्हणून देवपूजा म्हणजे एखाद्या देवतेला श्रद्धायुक्त अंतकरणानं विधियुक्त केलेलं उपचार समर्पण असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, खरं तर पूजा हा शब्द एवढा प्राचीन आहे की आर्याच्या आगमनापूर्वीच या ठिकाणचे लोक पूजा करत होते. त्यामुळे पूजा ही द्रविड संस्कृतीनं आर्य संस्कृतीला दिलेली देणगी आहे. कारण आर्यांना यजन माहीत होतं, पूजन नाही. त्यामुळे ऋग्वेदात कुठेही पूजा हा शब्द सापडत नाही. सारांश, पूजा शब्दच मुळात द्रविड असून पू म्हणजे फूल तर जेया म्हणजे पुष्पकर्म होय. म्हणून पूजा म्हणजे फुलांनी देवधर्माचं कृत्य संपन्न करणं होय.
0: प्रत्येक मानवामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान असतं त्याच्या निरसनासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान ही साधनं आहेत. त्यापैकी उपासनेच्या जोरावर तो आपल्या इष्ट देवतेच्या जवळ पोहोचतो. उपासनेतही सकाम आणि निष्काम असे भेद असून सकाम पूजेमध्ये हेतू ठेवून कामनेची उपासना केलेली असते, तर केवळ मोक्ष प्राप्तीसाठी केलेली उपासना ही निष्काम उपासना असते. उपासनेसाठी पूजा, नामजप आणि ध्यान हे तीन प्रकार असून त्यातील मूर्तीपूजा हे बाह्य साधन आहे, तर श्रद्धा हे अंतरंगातील साधन आहे. म्हणून उपासनेसाठी मनाची स्वच्छता ही महत्वाची असते.
1: माणूस जन्माला आल्याबरोबर त्याच्यावर महामाया नावाच्या शक्तीचाही असर पडत असल्याने तो दिवसेंदिवस मोहाच्या बळी पडतो. मोहामुळे दुःख होते आणि मग त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा सुरू होतो. त्यातूनच प्रसंगानुसार देवांची संख्या वाढायला सुरुवात होते. गरजेनुसार माणसानं देवाचंही वर्गीकरण केलेलं आपणास दिसून येतं. उदाहरणार्थ धनाची देवता ती लक्ष्मी. या प्रमाणात देवतांची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी आपण फक्त लक्ष्मीच्याच रूपाचा आढावा घेतला तर सर्वच देवांनी आपलं रूप लक्ष्मीमध्ये रूपांतरित केलं असून त्यानुसार लक्ष्मीची 8 रूपं सांगितली आहेत. त्यात धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय आणि राजलक्ष्मी यांचा समावेश असून लक्ष्मीचे बल आणि उन्नत हे 2 भावात्मक पुत्र सांगितले आहेत. लक्ष्मीमुळे त्याला बल प्राप्त होतं आणि त्याच्या गैरवापरानं तो उन्मत होतो. म्हणून माणसानं निष्काम पूजा करावी, कारण शेवटी दैवी शक्ती ही एकच आहे. पूजेविषयी आपलं मन कसं असावं याबाबत असं सांगितलं आहे की तंत्र पूजा नाम देवतो देवदर्शन द्रव्य त्यागात्मकत्वाद याग एवम.
0: श्रोतेहो, माणसानं आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प अशी षोडशोपचार पद्धतीनं पूजा करावी. पूजेसाठी एका घरात शक्यतो एकच देवी प्रतिमा असावी असं अपेक्षित आहे. श्री तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजेतही अशीच पद्धती वापरात असलेली आपणास दिसून येते. श्री तुळजाभवानीची दररोज दिवसातून 4 वेळा पूजा केली जाते. यापैकी पहाटेचं चरण तीर्थ आणि रात्रीची प्रक्षालन पूजा, ज्याला प्रक्षाळ पूजा म्हणतात, या दोन्ही उपपूजा असून दुपारी आणि सायंकाळी पंचामृताचा अभिषेक करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्याला महापूजा असं म्हटलं जातं. श्री तुळजाभवानीच्या नित्योपचार पूजेची 100 वर्षांची परंपरा आजही कायम आहे. दिवसभरातील पूजेचा आढावा घेतल्यास त्याचा नित्यक्रम याप्रमाणे आहे की
1: पहाटे 5 वाजता शहाजीराजे महाद्वारातील चौघडा वाजायला लागतो. त्याच्याबरोबर नर आणि जिल नगारा, टिमकी, सनई, झांज, भोंगा यासारखी वाद्य तुळजाभवानीचा मंदिर परिसर मंगलमय करतात. 5:30 वाजता मंदिराचे सेवेकरी आणि कर्मचारी मिळून देवी मंदिरात जाण्यासाठी असणारे 3 दरवाजे अनुक्रमे सरदार निंबाळकर दरवाजा, टोळभैरव दरवाजा आणि छत्रपती शिवाजी दरवाजा उघडतात. त्याच्या मागे श्री देवी भक्त मंदिरात प्रवेश करून भवानी शंकरासमोरील घाटीच्या मंडपात मनोभावे उभे राहतात. याचवेळी सेवेकराच्या वतीनं पानेरी मठाचे महंत तुकोजी बुवांना मंदिर उघडण्याची वर्दी दिली जाते. तुकोजी बुवांचा मठ छत्रपती शिवाजी दरवाज्याच्या जवळच असल्यानं ते स्नानार्जन करून घाटी गाभाऱ्यात येतात. मुख्य मंदिराची चावी त्यांच्याकडेच असते. या चावीनं ते घाटी वाजवल्यानंतर भवानी शंकराचं दर्शन घेऊन चांदीच्या किंवा कडी दरवाजाच्या झरोक्यातून श्री तुळजा भवानीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्य दरवाजा उघडतात. यावेळी सेवेकरी आणि भक्तगण मुख्य मंदिरात प्रवेश करतात. चांदीचा दरवाजा उघडण्या अगोदर सर्व भक्तगण देवीजींना जागृत करण्यासाठी चरणतीर्थाचं गीत

0: यशोदेव, यानंतर महंत तुकोजी बुवा तुळजाभवानी देवीचं मुख कमल ओल्या कपड्यानं पुसून घेतात. त्यानंतर चरण धुवून ते एका चरणतीर्थ गुंडीत जमा करतात. श्री तुळजाभवानी ही जगाची माता असली किंवा तिला सोन्या चांदीनं मढवलं तरी तिला पहिल्या नैवेद्याचा मान हा भाजी भाकरीचा असतो. कारण देवीची पहिली पसंती ही गरिबाच्या भाजी भाकरीलाच आहे. तो उपरकर नावाच्या भक्ताचा मान आहे. पूर्वापार पद्धतीनं हा नैवेद्य भाजी आणि भाकरीचाच होता. परंतु आजही नैवेद्याचा मानकरी हा उपरकरच असला तरी अलीकडे भाजी भाकरी ऐवजी चपाती, भात, वरण, चटणी, भाजी, कोशिंबीर याप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. त्यासोबत त्यांनी आणलेलं जल आणि पानाचा विडा श्री तुळजाभवानीला दाखवून आरती ओवाळतात. विडा दिल्यानंतर आईची प्रार्थना करतात की
1: विडा घ्या अंबाबाई आम्हा अनाथांचे आई, लीन भक्त इच्छितासे शेष प्रसाद देई, वासना त्या ठेवी पूजियेले पूज फळ, भावार्थ कापूर लावियेला प्रेमळ, शांती नागवेली पान आणि भाळी, अहंकार जाळुनिया सुना लाविला भाळी, दया शांती विडा लवंगा आणि येला निर्मळ, बोध आत्मसुखाचा हेची जाणावा निर्मळ, विडा करी सुरंग मातोश्री अंबाबाई, विडा घ्या अंबाबाई विडा घ्या अंबाबाई. उपरकरांच्या नैवेद्यानंतर करवीर छत्रपती कोल्हापूरकरांचा दूधखिरीचा नैवेद्य दिला जातो. यानंतर जलपान आणि पानाचा विडा झाल्यानंतर आरती ओवाळतात. त्यानंतर आलेल्या भक्तांना कुंकू लावणं, त्यांचा नैवेद्य देवीला अर्पण करणं आणि चरण तीर्थाचं वाटप झाल्यानंतर देवीचा पुजारी मुख्य गाभाऱ्यात येतो. देवीची अलंकारासह जबाबदारी पुजाऱ्यावर सोपून बुवा बाहेर पडतात. मंदिरातून बाहेर पडल्यावर ते आपल्या मठात जाऊन मठातील अन्नपूर्णा देवीची पूजा करतात.
0: श्रोते हो, सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता अभिषेकाची वेळ असते. त्यावेळेस हवालदार आणि सेवेकरी मोठ्याने घंटा वाजवतात. यावेळी पवेकर शिखराचं दर्शन घेऊन शिवाजी दरवाजातून भारती बुवाच्या मठात सारीपाठ खेळणाऱ्या देवीला उद्देशून आई हो लवकर या म्हणून जोराची हाक मारतो. कारण देवी रोज संध्याकाळी भारती बुवाच्या मठात त्यांच्याशी सारीपाठ खेळण्यास जातात अशा प्रकारची आख्यायिका आहे. रात्रभर सारीपाठ खेळल्यामुळे सकाळी देवीला स्नान घालण्यास येणाऱ्या भक्तांना उशीर होऊ नये आणि देवी तसेच खेळात मग्न राहील म्हणून देवीला हाक मारण्याची प्रथा न जाणो कधीपासून चालू आहे ती आज तागायत पाळली जाते.
1: हाक मारल्यानंतर गोंधळी संबळ वाजवण्यास सुरुवात करतात. याच वेळी पुजारी सोवळं नेसून मंदिरात येतो. सोबत महंत, सेवाधारी, पवेकर, हवालदार, सोबदार, सुरक्षा रक्षक असतात. त्यानंतर दुसरे एक महंत चिलोजी बुवा पुजाऱ्याकडून श्रीच्या अंगावरील सर्व अलंकार काढून ते हवालदार आणि सुरक्षा रक्षकांना घेऊन खजिन्यात नेऊन ठेवतात. त्यानंतर पुजारी आणि महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते देवीला पाण्यानं स्नान घालून मूर्ती आणि सिंहासन स्वच्छ करून घेतात. ही स्वच्छता देवीच्या अभिषेकाचं दूध, दही प्रसाद म्हणून घेता यावं याकरता सिंहासनाला असलेलं गोमुख कपडा लावून बंद करतात. त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संस्थानचं दही आणि पंचामृत घातल्यानंतर इतर भाविकांचे अभिषेक सुरू होतात.
0: श्रोतेहो, करवीर संस्थानच्या मुख्य अभिषेकानंतर इतर भक्तांच्या अभिषेकाला सुरुवात होते. यामध्ये भक्तांकडून दूध, दही, केळी, मध यासारख्या विविध पदार्थांनी मनोभावे देवीची अभिषेक पूजा केली जाते. यातही महत्वाचा भाग म्हणजे मंदिर संस्थान हे शासकीय व्यवस्थेच्या निगराणीखाली चालवलं जात असलं तरी प्रत्यक्ष पूजा अर्चा ही भोपे पुजाऱ्याकडूनच होत असते. 1909 साली मंदिर संस्थान आणि पुजाऱ्यात झालेला हा करार आजही पाळला जातो हे विशेष आहे. त्यामुळे मंदिरातील पूजा ही पुजाऱ्याकडूनच केली जाते तर बाहेरील प्रशासन व्यवस्था ही सरकारी यंत्रणेकडून नियंत्रित केली जाणारं श्री तुळजाभवानी मंदिर हे एकमेव मंदिर असावं. ही अभिषेक पूजा सुरू असतानाच हवालदार श्री तुळजा भवानीच्या उजव्या बाजूला उभे राहून लोकांना देवीची मूर्ती, तिच्या अंगावरील चिन्ह दाखवणं, पाणी आणि पंचामृत देण्याचं काम करतो. देवीला स्पर्श फक्त महंत तुकोजी बुवा आणि कदम घराण्यातील ज्यांची पाळी त्यांचाच होतो. शेवटी तुकोजी बुवा देवीच्या शिरावर पाण्याची गुंडी घालून अभिषेक संपल्याचं घोषित करतात. त्यानंतर देवीची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर देवीला महावस्त्र नेसवून कपाळावर हळद, कुंकू, बुक्का, केशर, गंध, तांदूळ या पदार्थांनी मळवट चेपण्याचा कार्यक्रम केला जातो.
1: यानंतर चिलोजी बुवांनी जामदार खाण्यातून आणलेले देवीचे दागिने क्रमवार पद्धतीने घातले जातात. सर्वात शेवटी नेत्र आणि त्यानंतर नथ घातली जाते. त्यानंतर बोला अष्टभुजा की जय म्हणून देवीच्या पायावर डोकं ठेवतात. याच वेळी नगारा हो हाक दिल्यानं नगारा वाजायला लागतो. इकडे देवीची धूप आरती झाल्यानंतर मानाप्रमाणे 3 नैवेद्य दाखवले जातात. पहिला पुजाऱ्याचा नैवेद्य हा आळणी भात, तूप, साखरेचा असतो. दुसरा नैवेद्य छत्रपती कोल्हापूर संस्थानचा असून त्यात काजू, बदाम, खिसमिस, खारीक, खोबरं अशा पंचखाद्यांचा समावेश असतो. तर तिसरा नैवेद्य हैदराबाद संस्थानचा दिवाण शिवराज बहादूर किंवा चंदूलालचा असतो.
0: श्रोतेहो, राजा शिवराज बहादूर किंवा चंदूलाल यांचा नैवेद्य हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. चंदूलाल हा हैदराबादच्या निजामाचा दिवाण असून तो मुस्लिम राज्यकर्त्यांकडे नोकरी करत असतानाही देवी भक्त असल्याने त्याने दररोज देवीला आपल्या वतीनं नैवेद्य दाखवला जाईल अशी व्यवस्था केली आहे. याकरिता कुतवळ घराण्याकडे नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली असून परंपरेनं ती प्रथा आजतागायत सुरू आहे. सध्या या मानाच्या नैवेद्याकरिता कुतवळ घराण्याला मंदिर संस्थानकडून दरमहा 350 रुपये एवढं मानधन दिलं जातं.
1: श्रोतेहो, नैवेद्य दाखवल्यानंतर पूर्वी सर्वजण मिळून जगदंबेची प्रार्थना करायचे.

0: नंतर पानाचा विडा दिला जातो. या दरम्यान पलंगे नावाचा पुजारी सिंहासनाच्या डाव्या बाजूस मागे उभारून मोर्चेल आणि पंखा धरतात. धूप आरती आणि पंचारती झाल्यानंतर पुजारी मंदिर परिसरातील सर्व देवदेवतांना गंध लावतात. शेवटी शिखराकडे पाणी शिंपडून जमिनीला हात टेकून बोल भवानी की जय म्हणून सकाळची महापूजा संपन्न होते.
1: याशिवाय दिवसभर भक्तांचे कार्यक्रम, पाद्यपूजा, पोटीभरण, आरती, नैवेद्य, फूल लावणं असे इतर नवस फेडण्याचे कार्यक्रम चालू असतात. तर बाहेर जावळ काढणं, जागरण गोंधळ, सडा शिंपणे, लोटांगण, माळ, पोत, परडी यासारखे नानाविध कार्यक्रम सायंकाळपर्यंत सुरूच असतात. यावेळेला भक्तांची रांग देवीच्या दर्शनासाठी पुढे पुढे सरकत असते. मंदिर परिसरात भक्तांचा महापूर लोटलेला असतो. होमाच्या पुढच्या बाजूला आराधी, भूते, पोतराज, जोगते, गोंधळी यांची कवणं चालू असतात. हलगी आणि संबळाच्या तालावर पोत पेटवलेले परडीवाले आईच्या नावाने ताल धरतात. दुसरीकडे गोंधळ्यांचा गोंधळ चालू असतो. गोंधळ्यांची गोंधळ गीतं ऐकण्यासारखी असतात. तो मनोभावे ताल धरून गोंधळ घालायला लागतो.
2: आदिशक्तीचे कवतुक.

0: संध्याकाळी 7 नंतर अभिषेक आणि इतर महापूजा सकाळप्रमाणेच असतात. त्यानंतर रात्री 9:30 ते 10 वाजल्यानंतर प्रक्षाळ पूजा ही महंत तुकोजी बुवांच्या हस्ते संपन्न केली जाते. यात महंत एकटेच गाभाऱ्यात उभे राहून सिंहासन आणि सर्व गाभारा पाण्याने धुवून घेतात. यालाच प्रक्षाळ पूजा म्हटलं जातं. यावेळी बाहेर प्रक्षाकर पूजेच्या सदस्यांची दिमडीवरील गीतं वीररसांनी भरलेली असतात. प्रक्षालनानंतर चिलोजी बुवाच्या मठाचा तूप भात साखरेचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर धूप आरती आणि कापूर आरती झाल्यानंतर बाहेरील भक्तांना अंगारा लावला जातो. श्रींच्या गाभाऱ्यातील नंदादीप बंद करून मुख्य गाभाऱ्यातील चोपदार दरवाजा, दक्षिण दरवाजा आणि कडीचा दरवाजा असे तिन्ही दरवाजे बंद केले जातात. बाहेर आल्यानंतर महंत तुकोजी बुवा भवानी शंकरासह सर्व देवतांना धूप देत शेवटी दत्त मंदिराजवळ येऊन शिखराकडे पाहून चिमूटभर अंगाराची उधळण करून अंगारा विसर्जन करतात.
1: श्रोते हो, प्रक्षालन पूजेसाठी जमलेले भक्तगण आणि इतर सदस्य गीत म्हणत देवीला एक प्रदक्षिणा पूर्ण करून शेवटी घाटी गाभाऱ्यात येऊन देवीची आरती म्हटली जाते. याप्रमाणे पहाटेपासून चाललेली देवीची नित्योपचार पूजा संपन्न होते. पानेरी मठाचे महंत तुकोजी बुवा देवीचे सर्व दरवाजे बंद करून घेतात. तोपर्यंत रात्रीचे 11 वाजलेले असतात. प्रशासनाचे कर्मचारी बाहेरील दरवाजे बंद करण्याच्या गडबडीत असतात, तर आई राजा उदो उदो म्हणत भक्तगण देवीचं रूप मनामध्ये साठवून पुन्हा परत लवकर येऊ दे म्हणत बाहेर पडत असतात. अशा रीतीने देवीचे नित्योपचार पूजा शतकानुशतके अखंडपणे सुरूच आहे.

0: श्रोतेहो, तुळजापुरातील विविध मठांची माहिती ऐकण्यापूर्वी मठ म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात. श्रोतेहो, मठ ही संकल्पना शाक्त आणि नाथ संप्रदायाशी मोठ्या प्रमाणावर निगडीत असल्यानं आणि मठ म्हटल्यानंतर गुरु शिष्य परंपरा या बाबी आल्याने तुळजापुरातील देवीचा आणि मठांचा काय संबंध असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्षात श्री तुळजा भवानीचे रोजचे विधी हे मठातील महंतांकडूनच पार पाडले जातात. एवढंच कशाला तर देवीच्या मंदिराची किल्ली आणि दागिन्यांची जबाबदारी ही सुद्धा महंतांकडे असल्याने त्यांच्या सेवेशिवाय मंदिरातील नित्योपचार पूजा पार पडत नाही. त्यामुळे तुळजापुरातील मठ भक्त आणि आई तुळजा भवानी यांच्यातील दुवा असल्यानं आपणाला मठाविषयी माहिती जाणून घ्यावी लागणार आहे. त्यांचा इतिहास परंपरा या काही वेगळ्याच असल्याने मठाविषयी माहिती घेताना तुम्हाला काही प्रमाणात आश्चर्यकारक गोष्टी ऐकायला मिळतील हे निश्चित.
1: श्रोतेहो, तुळजापूरचं जुनं नाव चिंचपूर. यमुनाचल प्रदेशात डोंगर दऱ्याच्या प्रदेशात प्राचीन काळी देवीचं ठाणं निर्माण झालं. त्याचबरोबर देवीच्या सेवेतून पुढे जवळपास 24 मठ निर्माण झाले. काही गिरिभारतीचे मठ तर काही नाथपंथीय मठ निर्माण झाले. आजच्या घडीला तुळजापुरात भारती बुवा, पानेरी मठ, मळेकरी मठ, गरीबनाथाचा मठ यांचाच प्रत्येक

0: बछड बुवांना शंकराचा अवतार मांडलं गेला आहे. तुळजाभवानी रोज संध्याकाळी या मठात सारीपाठ खेळण्यासाठी जाते अशी आख्यायिका आहे. एके दिवशी देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं की मी इथे सारीपाठ खेळत आहे, तुम्ही अभिषेक कधी करता मला माहीत नाही, त्यामुळे मला आंघोळ नाही, जेवण नाही. तेव्हापासून अभिषेकापूर्वी शिवाजी दरवाजातून आई हो लवकर या अशी हाक दिली जाते. रात्री मठात सारीपाठ मांडलेला असतो. सकाळी जर तो सारीपाठ पाहिला तर त्या सोंगट्या हललेल्या असतात अशी भक्तांची भावना असते.
1: मठाची गादी ब्रह्मचार्याची असून त्यांना गणेश भारती, भीमसेन भारती आणि गजेंद्र भारती ही नावं क्रमानं पुकारली जातात, त्यामुळे सध्या गणेश भारती यांच्याकडे गादीचा मान आहे. याच मठातून छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्गानं देवीच्या दर्शनास येत असल्याचं परंपरेनं सांगितलं जातं. पूर्वी भारती मठात मोठ्या संख्येनं भाविक थांबत असत, त्यांना कुठलाही कर आकारला जात नव्हता. या मठाकडं देवीच्या भक्तांकरिता अन्नछत्र चालवण्याचं काम असून मठाकडं जवळपास 1900 एकर जमीन दान असून ती मसला, माळुमरा आणि कासेगाव या गावात आहे. त्या मानानं मठाची अवस्था फार काही चांगली नाही, अभावानच लोक तिकडे जातात.
0: शोध रणछोडदास भारती हे भारती बुवाचे मुख्य मठाधिपती होते, त्यामुळे त्यांच्या कालखंडात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रकारे मठाला राजाश्रय दिला होता. पुढे पेशवाईतही तो सुरूच असल्याचं दिसून येतं. त्यात एकट्या छत्रपती शाहूंनी भारतीबुवाच्या मठाला 4 ताम्रपट दिल्याचे संदर्भ उपलब्ध होतात. हे ताम्रपट राज्याभिषेक शके 47 ते 57 पर्यंतचे असून भारतीबुवाच्या मठाला सिंदफळ, कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर, माळुमरा आणि मसला खुर्द या ठिकाणी जमिनी दान देऊन अन्नछत्र चालवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे अनेक ताम्रपट आणि कागद मठाधिपतीकडे असणं आवश्यक आहे, परंतु संसाराच्या मोहमायात ब्रह्मचार्याची काय किंमत. या उक्तीप्रमाणे कागदपत्र आहेत किंवा नाहीत हे त्यांनाही माहीत नाही. किमान जमिनीकरिता तरी मठाधिपती नेमावा लागतो आणि त्यालाही जगासाठी ब्रह्मचारी असल्याचं दाखवावं लागतं, हे दुःखदायक आहे. असो, धर्माच्या अशा या अवडंबरात एखाद्याची लेखणी का घसरू नये असा प्रश्न उपस्थित होतो.
1: श्रोते हो, पूर्वीच्या काळी मठ आणि महंत अशा दोघांना राजाश्रय होता, अर्थात महंताचं वर्तनही आदर्शवतच होतं, हे महत्वाचं आहे. म्हणून छत्रपती शाहू महाराज भारतीबुवांच्या मठाला दानपत्र देताना किती आदबीची भाषा वापरतात हे ताम्रपटातील मजकुरावरून ध्यानात येऊ शकेल. स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 51 साधारण नाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल त्रयोदशी भौम वासरे क्षत्रिय कुलावतस यांनी देशमुख आणि देशपांडे यास आज्ञा केली ऐसी जे. त्यानंतर या ठिकाणी 2 शिक्के असून डावीकडे असणाऱ्या शिक्क्यावर खुद्द छत्रपतींची मोहर आहे. त्यावरील मजकूर येणेप्रमाणे आहे.
0: राजा शाहू नरपती हर्ष निधान बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान.
1: तर डाव्या बाजूची मोहर ही प्रतिनिधींची असून त्यावर काय लिहिलं आहे हे ऐका.
0: श्री आई आदिपुरुष श्री राजा शाहू छत्रपती स्वामी कृपानिधी तत्पर श्रीनिवास राम प्रतिनिधी.
1: श्रोते हो, पुढील मजकुरातील माहिती येणेप्रमाणे आहे.
0: तपोनिधी रणछोड भारती गोसावी यांचा मठ श्री क्षेत्र तुळजापूर इथे आहे. तेथील अन्नछत्राबद्दल मौजे कासेगाव प्रांत हवेली सोलापूर हा गाव कुलबाब कुलकाणू पेसेजी पासून इनाम आहे. तरी तुम्ही मौजे मजकुराचा वसूल गोसावियाकडे सुरलीत देत जाणे, दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे, या पत्राची प्रती लिहून घेऊन हे पत्र भोगवटीयास परतोण देणे, जाणीजे लेखनालंकार मर्यादेम राजते रुजू संमत सा सा सुमंत मंत्री सरकार बार सूद सुरू सुद बार बार बार बार.
1: अशा प्रकारची दानपत्र आता कुठे आहेत हे शोधावं लागणार आहे.
0: श्रोते हो, तुळजापूर मधील दुसरा महत्वाचा मठ पाणेरी मठ किंवा तुकोजी बुवांचा मठ म्हणून ओळखला जातो. आता याविषयीची माहिती ऐकूयात. श्रोते हो, मंदिराच्या सेवेच्या दृष्टीनं हा मठ अत्यंत महत्वाचा असून

0: तुळजाभवानी मंदिराच्या दरवाज्याची चावी ही याच मठातील महंतांकडे असते. या मठातील महंतांना वाकोजी, बजाजी आणि तुकोजी याप्रमाणे नावं धारण करावी लागतात. ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं लागतं. सध्या तुकोजी बुवा, गुरु बजाजी बुवा हे महंत असून पाणेरी मठ मंदिरालगत दक्षिणेला असून महंतांचं वास्तव्य याच ठिकाणी असतं. सकाळी देवीचं चरणतीर्थ, महापूजा आणि प्रक्षालन पूजा याप्रमाणे देवीना स्पर्श करण्याचा मान फक्त याच महंतांना आहे. याचबरोबर दागदागिन्यांची व्यवस्था पाहण्याचं कामही यांच्याकडे असून महंत पहाटे दरवाजा उघडून प्रथम मंदिरात येतात आणि रात्री बंद केल्यानंतर सर्वात शेवटी बाहेर जातात. त्याचप्रमाणे अभिषेक सुरू करण्याचा आणि शेवटी बंद करतानाचा मानही यांच्याकडेच असून तेच देवीला मानाचे नैवेद्य दाखविण्याचं काम करतात. त्यामुळे या मठातील महंतांना देवीच्या दरबारातील सर्वात मोठे सेवेचे अधिकार असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
1: पहाटेच्या चरण तीर्थानंतर महंत स्वतःच्या मठातील अन्नपूर्णा देवीची पूजा करतात. पूर्वीपासून या मठाकडे देवीची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवणं, नंदादीपाची व्यवस्था लावणं, देवालयातील दिव्याला वरचेवर तेल घालणं ही कामं करावी लागत होती. पानेरी मठाकडे जवळपास 1160 एकर जमीन असून ती ढेकरी, तेर, सिंदफळ, धोत्री, हंगरगा, अणदूर, नळदुर्ग इथं आहे. या मठाचा महिमा थेट इंग्रजांपर्यंत गेल्याचं दिसून येतं, कारण इसवी सन 1821 साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज रुसेल क्लार्क यांनी तत्कालीन महंत वाकोजी बुवांना उपळा तालुका उस्मानाबाद या ठिकाणी 419 एकर जमीन इनाम दिल्याचं दिसून येतं.
0: देवीला पहाटेच्या वेळी चरणतीर्थ आणि मुख प्रक्षालन करण्याचा मान तुकोजी बुवांना असल्याने ब्रह्मचर्याचं महत्वही ध्यानात येऊ शकतं. देवीच्या नित्य पूजा अर्चा करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी महंत तुकोजी बुवांवर असल्यानं त्यांच्या सेवेचा आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अचूक नियोजनाचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे पहाटे 5 चरणतीर्थापासून रात्रीच्या प्रक्षालन पूजेपर्यंत महंत तुकोजी बुवा देवीच्या सेवेत मग्न असतात हेच खरं.
1: श्रोते हो, यानंतरचा महत्वाचा मठ म्हणजे गरीबनाथ किंवा दशावतार मठ आहे. या मठाची स्थापना नाथ संप्रदायातील नवनाथांच्या 84 शिष्यांपैकी एक असलेल्या सिद्ध गरीबनाथांनी केली असल्यानं मठाला गरीबनाथाचा मठ हे नाव पडलं. अलीकडच्या काळात या मठाला दशावतार मठही म्हटलं जातं. गरीबनाथांच्या शिष्यांना प्रकाशनाथ, तुकनाथ आणि मावजीनाथ ही नावं अनुक्रमे धारण करावी लागत असून ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. सध्या मावजीनाथ हे गरीबनाथ मठाचे महंत असून ते उच्चशिक्षित असल्यानं त्यांचा धर्मग्रंथांवर गाढा अभ्यास आहे.
0: नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी हिंगळजा देवी. या देवीचं मूळ स्थान कराची पाकिस्तानात असून या देवीची मूर्ती दशावतार मठात आहे. त्याचप्रमाणे नाथांच्या 10 अवतारांची शिल्प इथं आहेत. दशावतार मठाच्या महंतांना वर्षातील अश्विन अमावशेशिवाय इतर कुठल्याही दिवशी देवीच्या दर्शनासाठी जाता येत नाही. त्याचप्रमाणे मठाच्या पूर्वेकडील दरवाजाचा उंबरटाही ओलांडता येत नाही.
1: श्रोते हो, गरीबनाथ काशीला जाण्याकरता निघाले तेव्हा सारी तीर्थ इथल्या गोमुख तीर्थात समाविष्ट असल्याचं देवीनी सांगूनही ते तसेच काशीला गेले. परंतु आल्यानंतर ते गोमुख तीर्थाला स्नान करण्यास गेले तेव्हा महंतांनी गंगेत अर्पण केलेली लिंबू, नारळ आणि वेताची काठी गोमुखातून त्यांना पुन्हा मिळाली. त्यांना आपली चूक कळाली म्हणून ते देवीकडे क्षमा मागण्यास गेले. परंतु देवीने त्यांना आपल्या दर्शनासाठी आणि मठातून बाहेर पडण्याचीही बंदी घातली. परंतु गरीबनाथांच्या विनंतीनुसार फक्त एक दिवस अश्विनी अमावस्ये दिवशी त्यांना देवीचं दर्शन घेता येतं. शेकडो वर्षापासून ही परंपरा पाळली जाते. ब्रह्मचर्य आणि वर्षभर गावात कुठेही वावरण्यास बंदी याचं तंतोतंत केलेलं पालन आजच्या युगात आदर्शवत असून ती एक कठोर तपश्चर्या आहे.
0: श्रोतेहो, अश्विनी अमावस्येला दीपमाळ प्रज्वलित करून मंकावती, कल्लोळ आणि गोमुख तीर्थात स्नान करून ते मंदिरात प्रवेश करतात. तेव्हा संस्थानच्या वतीनं महंतांना आहेर दिला जातो. याच वेळी काळभैरव मंदिरातून निघणारा भेंडोळी उत्सव साजरा होतो. या दिवशी गरीबनाथांचे शिष्य मोठ्या भक्तिभावाने देवीपुढे नतमस्तक होतात. त्यांच्या वतीनं देवीला अभिषेक केला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त याच दिवशी श्री तुळजा भवानीला पांढरी साडी नेसवली जाते.
1: गरीबनाथ मठाकडे मंदिर आणि गावातील तीर्थकुंड साफसफाई, झाड झुडपं काढण्याची सेवा बजावण्याचा हक्क होता. याकरिता झाडपिडे नावाचा सेवेकरी ठेवलेला होता. गरीबनाथाच्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे या मठात बादशहा औरंगजेब मुक्कामाला राहिलेला होता.
0: शिवाय औरंगजेब, त्यांचा मुलगा शहा आलम, सरदार महाबत खान या मुस्लिमांसोबत छत्रपती शाहू महाराज, माधवराव पेशवे, थोरले बाजीराव, महाजी शिंदे, महिपतराव कवडे, रावरंभा निंबाळकर अशा अनेक राज्यकर्त्यांनी सनदा दिलेल्या आहेत. दशावतार मठाकडे एकूण 1040 एकर जमीन असून ती बोरी, सिंधफळ, सारोळे या गावात आहे.
1: श्री क्षेत्र तुळजापूर हे गाव स्वराज्याच्या सीमेवर असल्यानं गावावर नेहमीच आक्रमणाची झळ बसलेली आहे. त्यानुसार एकदा तर सेनापती धनाजी जाधव आणि शिवरायांचे जावई महादजी निंबाळकरांचे वंशज जे तुळजापूरच्या जहागिरीवर होते यांच्यात संघर्ष होऊन यापैकी सटवाजी जगन्नाथ आणि भोजाजी निंबाळकरांनी गरीबनाथाच्या मठासह तुळजापूर लुटून गावालाच उपसर्ग दिला.
0: यावेळी मावजीनाथ बाबांनी सर्वांची मसलत करून त्रिंबकजी भोपे उदय यांच्यापासून मौजी बोरे येथील जमिनीचं खरेदी पत्र घेतलं. शके 1634 म्हणजे इसवी सन 1712 झालेल्या खरेदी पत्रावर गावच्या पाटील आणि कुलकर्णी लोकांच्या सह्या आहेत. यामध्ये मौजे मंगरुळ येथील अंताजी कान्हू कुलकर्णी, नांदुरे येथील सिदोजी सरडे, कसई येथील शेट्याप्प पाटील, तीर्थ येथील रघुनाथ स्वामी, तडवळे येथील हवाजी पुंडलिक कुलकर्णी, वडगाव येथील कासी वीरनाथ कुलकर्णी, मोरडा येथील राणोजी कृष्णाजी, आरळी येथील सूर्याजी मोकदम, सलगरा खुर्द येथील संताजी लोमटे, किलज येथील दत्ताजी पाटील, हंगरगा येथील संताजी उदय, काटगाव येथील लाडले पाटील, येवती येथील सुलतानजी पाटील आणि मौजे पिंपळ येथील मानाजी पाटील यांच्या सह्या आहेत. यावरून 17व्या शतकात तुळजापूरच्या आजूबाजूच्या गावचा तुळजापूर क्षेत्राशी असलेला संबंध स्पष्ट होतो.
1: तुळजापुरातील सर्व मठाकडे मिळून 4272 एकर 72 गुंठे जमिनी आहेत. बाकी इतर मठात अरण्यबुवा किंवा गोवर्धन मठ हा गावाच्या उत्तरेला रामवरदायिनी मंदिरालगत असून नाथपंथीय तुकोजनार्दनांनी गोरक्षणासाठी याची स्थापना केली. सध्या दत्ताराव हे महंत असून देवीची कुठलीही सेवा यांच्याकडे नाही, त्यामुळं इनाम जमीन नाही. या मुख्य मठाबरोबरच सोमवारगिरी आणि नंदीबुवा हे मठ आहेत.
0: श्रोतेहो, ऐकलत ना, नाथ आणि शाक्त संप्रदायातील मठांचा तुळजाभवानीच्या सेवेशी किती संबंध आहे ते. कठोर तपश्चर्या, रात्रंदिवस देवीच्या दरबारातील सेवा यामुळे महंतांची भक्ती सार्थ ठरते. एकंदर मठाचा विचार ज्यावेळी आपण करतो तेव्हा असं वाटतं की तुळजाभवानीच्या अस्तित्वानंतर या परिसरात माणसांची वस्ती होण्यापूर्वी मठांची निर्मिती झालेली असावी. त्यामुळे शाक्ताबरोबरच नाथ संप्रदायातील मठाधिपती अविरतपणे देवीची सेवा करताना दिसतात. त्यामुळेच देवीनंतर तुळजापूरवासी या महंतांपुढे नतमस्तक होताना दिसतात. म्हणून भवानी सहस्त्रनामात एक श्लोक आहे.
1: साधू साधुगण श्रेष्ठ पुष्टवान सीमान चयत स्कंदस्यापि हि यद्रोप्यम रहस्यम कथयामिते पुरा कल्पक्षय लोकान सिस्त्रु क्षुर मूढ चेतना गुणत्रयमयी शक्तिर्मूल प्रकृती सौज्ञिता

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,